नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ, शके 1948. दिनांक 12 जून, ISV 2026. पहाटेचे 5 वाजून 56 मिनिटं होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. आरंभ करूया मंगलध्वनीनं, राग ललितपंचम.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

हा अभंग होता संत मुक्ताबाई यांचा आणि गायला होता सुवर्णा कागल यांनी. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. गायिका श्रुती सडोलीकर आणि संगीत होतं अभिजित लिमये यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि या समूह गीताबरोबरच श्रोते हो, मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आनंदी जगण्यामध्ये जे वेगवेगळे अडथळे येतात त्यामध्ये एक मोठा भाग असतो तो म्हणजे क्रोधाचा. हा खरं तर मनुष्याचा, प्राणीमात्राचा नैसर्गिक गुण आहे. पण त्याच्यावर विजय मिळवून त्याला नियंत्रणात ठेवून आपण पुढे गेलो तर जगणं निश्चितच आनंदी होऊ शकतं. एक तरुण मुलगा होता, त्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग यायचा. तो आरडाओरड करायचा, आदळापट करायचा. यावर उपाय काय? मग त्याच्या वडिलांनी एक दिवस त्याला एक लाकडाचा तुकडा आणून दिला, एक हातोडी आणून दिली आणि काही खेळे आणून दिले. त्या मुलाला त्याचे वडील म्हणाले की तुला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा ह्या लाकडाच्या तुकड्यावरती एक खेळा ठोकायचा आणि रात्री झोपायच्या आधी सगळे खेळे काढून ठेवायचे. कालांतरानं त्या मुलाची समज जशी वाढली, त्याला भान येऊ लागलं, त्याप्रमाणे त्यांनी ते लाकडाच्या तुकड्यावरती खेळे मारणं बंद केलं. ज्या दिवशी वडिलांच्या लक्षात आलं की आता आपल्या मुलानं रागावर विजय मिळवलाय, तो आता त्या तुकड्यावर खेळे मारत नाही, तेव्हा वडील त्याला म्हणाले, बघ आता तू ह्याच्यावर खेळे मारणं बंद केलंस, आता तुला राग येत नाही, तुझ्या भावना तू आवरतोस, तुझं मन तुझ्या ताब्यात आहे, पण तू खेळे मारल्यामुळे जी भोकं पडली आहेत ती तशीच आहेत. सारांश काय? तर रागाच्या भरात आपण एखाद्याला बोलतो, काही कृती करतो, काळ जातो, पण त्या खुणा तशाच कायम राहतात. म्हणूनच थिंक थिंक बिफोर यू स्पीक, वेट बिफोर यू रिॲक्ट.

0: अमर्याद अनुभूति।
1: सहा अजून 35 मिनिटं झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवलं गेलं, प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंद कुलाबा 30, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 75%। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल। कमाल तापमान 35 आणि किमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील अशी शक्यता आहे। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे, हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। येत्या 24 तासांमध्ये सोमालिया तसंच ओमानची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्रालगतचा काही भाग, या ठिकाणी ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील। हा वेग 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे आगामी 24 तासातच मन्नारचं आखात, कोमोरीनलगतचा भाग, श्रीलंकेची किनारपट्टी, कर्नाटक आणि केरळमची किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा भाग, मालदीव्स लगतचा समुद्र, या ठिकाणी प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील। हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढेल। या भागात जाऊ नये मच्छीमार बांधवांनी, असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आता रूपरेषा। कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याबद्दलची माहिती। सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, प्रोस्टेट कॅन्सर भाग 4, तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख। परिसर सकाळी 6:50 स्त्री, निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास भाग 4, सहभाग दीपाली देवकर यांचा। हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणाऱ्या साहित्य वेध या मालेत बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध, पुनःप्रसारण दुपारी 1:55। 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होणार आहेत। सकाळी 7:25 दिलखुलास, 7:55 रक्तगाथा, सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, लेखक नितीन साळुंखे। सकाळी 10:20 गांधी वंदना, असे होते गांधीजी, यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन। सकाळी 11:05 सहज संवाद, संवादक दिनेश आडावदकर, सहभाग उद्योजक, लेखक, वक्ते डॉक्टर विठ्ठल कामत। दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका, हलकं फुलकं लेखिका वैजयंती नांदगावकर, आणि त्यानंतर

0: नेत्र रोग तज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांची मुलाखत. दुपारी 1:40 आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र. युववाणी संध्याकाळी 5:30 दृष्टीबाधितांसाठी ॲप निर्मिती करणारे शौनक सावरगावकर आणि ओजस मुंदडा यांच्याशी संवाद. स्वस्थ भारत 6:30 वृत्तविशेष 6:15. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची मुलाखत. रात्रीच्या प्रसारणात 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 रणजित पाठक यांचं संतुरवादन राग बसंत मुखारी. भूषण गोडे यांचं गायन 2:30 राग मधुवंती. साधना शिलेदार यांचं गायन राग श्री 5:02. हिंडोल पेंडसे यांचं गायन रात्री 10:00 राग केदार. आणि रात्री 10:30 उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग रागेश्री. ठळक कार्यक्रमांमध्ये 11:05 सहज संवाद, संवादक दिनेश आडावदकर, सहभाग उद्योजक लेखक आणि वक्ते डॉक्टर विठ्ठल कामत 11:05. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मासेमारीपासून मिळणारे कोळंबीचे उत्पन्न एकतर स्थिर झालेले आहे किंवा कमी होत चालले आहे, त्यामुळे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबीची शेती हा एक पर्याय ठरतो. मर्यादित पाण्याच्या क्षेत्रात किंवा कृत्रिम तलाव बांधून समुद्रातील कोळंबी किंवा खाडीतील कोळंबी, बोई, कोंढवा इत्यादी मासे वाढवणे म्हणजे मत्स्यशेती. पण ही शेती फक्त किनारपट्टीवर जिथे खाडीचं किंवा निमखारं पाणी उपलब्ध आहे तिथेच करता येते. यात प्रामुख्याने कोळंबी शेतीचा समावेश होतो. कोळंबी संवर्धनात जागेची योग्य निवड, शेतीच्या पद्धतीनुसार तलावाची बांधणी, पाण्याचा उत्तम दर्जा राखणे, योग्य दर्जाचे बीज, खाद्य पुरवठा आणि सुयोग्य व्यवस्थापन अशा काही मूलभूत स्वरूपाच्या महत्वाच्या गरजा आहेत. मुळात या कोळंबीच्या शेतीसाठी निमखारे पाणीच पाहिजे, त्यामुळे या शेतीच्या भरती आणि ओहोटीवर अवलंबून आणि पंपाद्वारे पाणी घेऊन अशा दोन मूलभूत पद्धती आहेत. आकारमान आणि व्यवस्थापन यावरून कोळंबी शेती 3 प्रकारे विभागात येते. विशालक क्षेत्रीय, अर्धसघन आणि सघन. कोळंबी शेती सुरू करताना जागेची निवड आणि तलावाची बांधणी करताना ओहोटीचे प्रमाण आणि वेग, पुराचा धोका, पाण्याचा दर्जा आणि पुरवठा, तसंच क्षारता, तापमान, प्रदूषण इत्यादी गोष्टी पाहाव्या. खाडीच्या जवळ चिखलात किमान 1 मीटर खोलपर्यंत मऊ माती असलेली, शक्यतो सपाट किंवा थोडी उंचावर परंतु भरतीच्या पाण्याने तलावात किमान 1 मीटर पाणी राहील आणि भरती ओहोटीच्या वेळी पाणी सुलभतेने बाहेर सोडता येईल अशी जागा निवडावी. तलावाच्या आसपास नैसर्गिक बीज उपलब्ध असलेली जागा असावी. आम्लयुक्त पाणी प्रदूषण मुक्त असावे. त्याचप्रमाणे वाहतुकीची सोय, गोड्या पाण्याचा पुरवठा, वीज, मजूर इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध असाव्यात. तलाव आयताकृती असावे. तलावाचा तळ सपाट आणि पाणी जाण्याच्या मार्गाकडे हळूहळू उतरता असावा. बांधासाठी तलावातीलच माती वापरावी. लहान बीजांसाठी संवर्धन तलावातच एक छोटा संगोपन तलाव पाणी आत घेण्याच्या मार्गावरून बांधावा. बांधाची उंची पाण्याच्या वर किमान 1/2 मीटर असावी. वरची रुंदी 2 मीटर असावी. पाण्याचा दर्जा राखण्यासाठी पाण्याचे तलावातून आत बाहेर अभिसरण अत्यावश्यक असते. म्हणून छोट्या क्षेत्रासाठी उघड्या लाकडी झडपा वापराव्यात. या झडपा साध्या स्वस्त आहेत, परंतु मोठ्या क्षेत्रासाठी सिमेंटच्या खाचेमध्ये बंद अशा झडपा वापराव्यात. झडपांच्या मागे जाळी उभारावी, म्हणजे अनावश्यक गोष्टी तसेच भक्षक मासे तलावात शिरकाव करणार नाहीत. पूर्वतयारीमध्ये तलावातील पाणी काढून टाकून तलाव पूर्णपणे सुकवणे, नांगरणी, चुन्याची मात्रा देणे, मोहाची पेंड आणि अमोनिया वापरणे, खतांच्या मात्रा देणे इत्यादी कामांचा अंतर्भाव होतो. प्रति हेक्टरी 50 किलो युरिया आणि 50

0: किलो सिंगल सुपरफॉस्फेट वापरावी. एक आठवड्यानंतर बीज साठवणूक करावी. जरुरीप्रमाणे मधून मधून खतांची मात्रा द्यावी. कोळंबी शेतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे पाण्याचा दर्जा सातत्याने उत्तम राखणे आणि वरचेवर पाणी बदलणे. भरती ओहोटीवर अवलंबून असलेल्या शेतीत तलावांच्या दोन ओळीमधून पाणी आत घेण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच कालवा असतो, परंतु पंपावर आधारित शेतीत दोन वेगवेगळे कालवे असतात. पाण्याचा योग्य दर्जा राखण्यासाठी क्षारता, तापमान, प्राणवायू, आम्लता राहील असं पाहावं, तसंच प्रदूषण करणारी कोणतीही द्रव्य पाण्यात नसावीत.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याबद्दलची माहिती ऐकली, वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज दुपारी 2 वाजता हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आज संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवारमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारण. अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची मुलाखत प्रसारित होईल. 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता गेल्या 3 भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारण, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
3: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी अशा रुग्णांना देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट, जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑनगोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
2: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
3: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ, जसं आहे कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
2: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
3: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, पण आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षांनंतर, तर खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
2: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
3: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षांनंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाही. अशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणं फार गरजेचं आहे.
2: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
3: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत. 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
2: डॉक्टर जुनेद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
3: धन्यवाद.
2: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः IUCN CEC म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
0: खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
0: कीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: लेखक बाबू बिरादार. बाबू बिरादार यांची कावड ही कादंबरी 1982 सालात प्रकाशित झालेली आहे. ही कादंबरी दोन स्तरावर चालते. एक आहे आपला ध्यास जोपासणं, त्यासाठी सर्वस्व सोडण्याची तयारी ठेवणं, घरावर तुळशीपत्र ठेवणं असं आपण म्हणतो तसा. हा ध्यास आहे परमार्थाचा, नादमय भक्तीचा आणि ईश्वराच्या ठाई लीन होण्याचा. दुसरा स्तर आहे प्रपंच, संसार, या पलीकडे आणखी काही नसतं हा होय. संसार म्हटलं की पत्नी, मुलं बाळं, घरदार, सुख या अपेक्षा आल्याच, तर यापासूनच विनमुख होऊन आपल्याच ध्यासाने जगणं म्हणजे सर्वच मोह, माया, लोभ, सुख यापासून अलिप्त राहणं, वाटेल ते शारीरिक मानसिक कष्ट सहन करावे लागतील याचा बाऊ न करता आपल्याच नादात राहणं. प्रस्तुत कादंबरीमध्ये वरील दोन स्तरावर वावरणाऱ्या दोन व्यक्तिरेखा आहेत. एक आहेत गोरख मास्तर आणि दुसरी व्यक्ती आहे रुक्मिणी, गोरख मास्तरांची पत्नी. मृदुंग वाजविण्यात गोरख मास्तरांचा हात उत्तम चालतो. गावी गावी असे मृदुंग वाजविणारे तयार करणं आणि वारकऱ्यांच्या सोबत विठ्ठलाच्या दारी लीन होणं हा त्यांचा ध्यास. या ध्यासापायी ते आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवतात. गोरख मास्तरांच्या मागे त्यांची पत्नी रुक्मिणी हिची होणारी मानसिक अवस्था एकाएकीपणानं कशी घेरली जाते आणि त्याचा परिणाम पुढे काय होतो हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. तर दुसऱ्या बाजूला गोरख मास्तर जो ध्यास जपतात त्या त्यांच्या ध्यासात ते यशस्वी होतात का हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नांची उकल कशी होते हे पाहणं हे या कादंबरीचं उत्कंठावर्धक यश आहे. कादंबरी वाचत असताना केवळ व्यक्तिरेखांच्या हालचाली आणि त्यांचा प्रवास इतकाच आपल्याला सापडतो असं नाही. ही कादंबरी मानसिक आंदोलनाची स्पंदने टिपणारी उत्तम कादंबरी आहे. कुठेही खळखळाट नाही तर प्रचंड खोली असलेला संथ डो दिसावा अशी. कुठलाही प्रवास कधीच सरळ मार्गी नसतो, तसाच तो एकाच रेषेत नसतो. उंच सखल भाग, वेडीवाकडं वळणं प्रत्येक प्रवासात असतातच. तेव्हा या प्रवासात प्रवासी कसा सामोरा जातो हे पाहणं महत्वाचं ठरतं. त्या त्यावेळेस त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी साथ देते हेही तितकंच महत्वाचं ठरतं. हे स्पष्ट करताना कमळी, रानबा पाटील, वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले महाराज यांचा लेखकाने अतिशय चपखलपणे उपयोग केलेला आहे. कादंबरीतील कथा आणि संपूर्ण वातावरण यांची गुंफण नाजूकपणे तरीही घट्टपणे होणं आवश्यक ठरतं. तसं झालं तरच लेखक यशस्वी होऊ शकतो. तो इथे यशस्वी झालेला आहे असं दिसून येतं. या कादंबरीला वारी, पंढरपूर यांचं वातावरण लाभलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला निरामय परमार्थाचा दरवळ अनुभवास येतो, तर दुसऱ्या बाजूला उदगीर, देगलोर पासून देहू आळंदीचा परिसर येतो. या सगळ्या परिसरात अनेक व्यक्तिरेखा भेटतात. त्यांना जोडून घेण्यात बाबू बिरादार यशस्वी झालेले आहेत असं ठामपणे म्हणता येतं. बाबू बिरादार यांची लेखनशैली ही वर्तमान आणि भूतकाळ यांना सोबत घेऊन चालते. त्यांची भाषा सहज सोपी आहे आणि तिच्यात अनेक प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर केलेला आहे. त्यामुळे भीमा, इंद्रायणी जशा वेगवेगळी रूपे दाखवितात तशी रूपं आपल्याला त्यांच्या निवेदनातून दिसून येतात. भक्तिमय वातावरणासाठी अनेक अभंगांच्या ओळी त्या प्रसंगानुसार नेमकेपणाने दिलेल्या आहेत. रामायण, महाभारत यांचे संदर्भही तसेच प्रसंगांना उठव देणारे आहेत. कादंबरीत संवाद फारच अल्प आहेत आणि तेही अल्पाक्षरी अशा स्वरूपाचे आहेत.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्त्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
3: 7:07 होत आहेत. वेळ झाली प्रादेशिक बातम्यांची, त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.
4: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
5: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य ऐका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: तेजोमय नाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले.
6: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
5: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
6: आता मी पण घेते.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
1: आकाशवाणीच हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 ट्रिलियन आणि 2047 $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर 0% शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% (58%) वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
10: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खोली गेली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
9: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं यासंदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य का स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष 12 जून. आज आहे जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 12 जून 2001. कोनेरू हम्पी ही बुद्धिबळातली वुमन ग्रँडमास्टर झाली हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची

आणि एकूणात दुसरी खेळाडू आहे. पृथ्वी या क्षेपणास्त्राची 11वी चाचणी यशस्वी झाली दिनांक 12 जून 1993 या दिवशी. न्यायमूर्ती नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली 12 जून 1905 या दिवशी. द डायरी ऑफ अॅन फ्रँक या पुस्तकामुळे प्रसिद्ध झालेली आणि जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अॅन फ्रँक हिचा जन्म 12 जून 1929. आपल्या अलौकिक प्रतिभेनं जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते पु ल देशपांडे हे जग सोडून गेले 12 जून 2000 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय, त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून फार चांगलं ह्यात महत्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी-12वी शिकलेली आहे, जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी, प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून केलेलं आहे, नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
0: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रस

0: स्वतःच आपले बियाणं उगवून तपासून ते पाहू शकतो.
1: अच्छा,
0: आता त्याकडे बियाणं ठेवलंय. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत, परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी एक 100 दाणे घ्यावेत, एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंडपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर, आणि ते गुंडाळी करून ठेवायची. एक 4-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणीकरता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले की याचा अर्थ आपला ते पेरणीकरता योग्य नाही, किंवा त्याचं फार उगवणशक्यता कमी आहे. मग यावरून ठरत होते असं हे बियाणं उगवून तपासणी आहेत. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोग किडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाळवलं आपण, त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरण्याच्या अगोदर करायची गोष्ट आहे, आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो. आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो, तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये रंब्यावरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळं योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे, हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी, आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसाचं रोप लावलं पाहिजे, तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तर ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का, हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसा भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे, आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण ह्यामध्ये, आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितले या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंतचा जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली, हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हा, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असा दिसून आलेला आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे. आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भाता संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे, आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्त्व म्हणजे मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाहीये, रोवणीचा प्रश्न येत नाहीये, आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे DSR कडे शेतकरी हळूहळू वळत आहेत. आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSR कडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहायला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंग जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकळ भात काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे.

0: लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तुमचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
1: त्याच्यामध्ये दोन तीन टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला मात्र आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 35% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च, बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निविष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हा म्हणजे ह्यातलं कोणतं तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
0: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी, जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत. आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: 7:40 होत आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: जीवन।
1: शशिकांत पाठक यांचं गीत आपण ऐकलं, श्रीहरी बर्वे यांनी गायलं होतं। आता ऐकूया ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा।
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही।
3: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक।
4: नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनपूर्वक स्वागत करते। गेल्या काही भागांपासून रक्त कमी होण्याची कारण आपण जाणून घेतोय। रक्तातील महत्वपूर्ण घटक लोह याविषयी पण आपण जाणून घेतलंय। आजही आहेत आपल्या सोबत लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रितेश जुनागडे। नमस्कार डॉक्टर।
5: नमस्कार
4: डॉक्टर। रक्तातील दुसरा महत्वपूर्ण घटक कोणता?
5: त्याचं नाव आहे व्हिटॅमिन B12। म्हणजे जीवनसत्व हे अनेक आहे आपल्या शरीरात, त्यात बी नावाचे जीवनसत्व 1, 2, 3, 4 असे 13 आहेत। त्यातल्या त्यात 12 नंबरचं घटक हे रक्तवाढीसाठी फार महत्वाचं आहे। रक्तवाढीसाठीच नव्हे तर मेंदू किंवा जे नसा आहे आपल्या, त्या स्नायू आहे त्या पेशींसाठी पण व्हिटॅमिन B12 खूप महत्वाचं आहे। आणि व्हिटॅमिन B12 हे लोहासारखंच आहारातनच आपल्याला मिळतं, शरीर ते तयार करू शकत नाही। त्यामुळे आहारातनं जर B12 आलं नाही तर B12ची कमतरता होऊन, त्याला आम्ही इंग्रजीत डेफिशियन्सी म्हणतो, ते होऊन आपलं हिमोग्लोबिन हे कमी होणार आहे। नुसतंच हिमोग्लोबिन नव्हे तर काही पेशंट्समध्ये पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट पेशी हे सुद्धा कमी होऊ शकतात। आणि व्हिटॅमिन B12 कमी झाल्यामुळे आपल्याला मेंदूचे विविध प्रकार आजार होऊ शकतात, त्यात विसरालेपणा पण आला। म्हणजे बरेच लोक म्हणतात मी इतक्यात विसरायला लागलो, किंवा चांगला आहार घेऊन सुद्धा वजन कमी होत आहे माझं, किंवा मला पोटाचे विकार व्हायला लागले, तर असं जे झालेत का पेशंटमध्ये त्यांना पण B12 कमी व्हायची शक्यता आहे। त्यामुळे B12 हे आहारात नेत असल्यामुळे त्याबद्दल आपण बोलूया। आणि हे व्हिटॅमिन महत्वाचं म्हणजे शाकाहार पदार्थात नाहीच आहे, कुठल्याही शाकाहार पदार्थात व्हिटॅमिन B12 मिळतच नाही।
4: डॉक्टर म्हणजे सगळ्या शाकाहारी लोकांमध्ये B12 कमीच आहे का?
5: तसं नाहीये, कारण की बरेचसे शाकाहारी पेशंट्स किंवा शाकाहारी लोक आहेत ते दूध किंवा दुधाचे पदार्थ कुठल्या ना कुठल्या मार्फत घेतात। चहामध्ये का असे ना दूध घेतलं जातं आपल्या देशामध्ये, आपण कोरा चहा सहसा पित नाही, बरोबर? त्यामुळे भारतात कदाचित इतर देशांच्या तुलनेत इथेच आपलं दूध टाकून चहा पिला जातो बऱ्याच वेळा। मला असं वाटतं त्याचं कारण हेच आहे, जर दूधच घेतलं नाही तर B12 डेफिशियन्सी होणार आहे। तर पाश्चात्य देशामध्ये आपण फार म्हणतो ब्लॅक टी पिणार आहोत आणि ब्लॅक कॉफी पिणार आहोत, त्यांचा आहार प्रामुख्याने मांसाहारी आहे, त्यांना B12ची गरजच नाही। शाकाहारी लोकांना दूध आणि दुधाचे पदार्थामध्येच B12 मिळू शकणार आहे। त्यामुळे दूध हे कुठलंही असो, गाईचं असो म्हशीचं असो, हा फार कॉमन प्रश्न आहे माझ्यासाठी, कुठलं दूध प्यायचं आम्ही, कुठलं दूध याच्यात काही फरक नाही आहे। व्हिटॅमिन B12 दोघी दुधात आहे, फॅटचा फरक पडतो। तर दुसरं म्हणजे दुधाचे पदार्थ, जसं काही ताक, दही, लोणी, चीज, बटर, पनीर यामध्ये पण व्हिटॅमिन B12 हे अधिक आहे। त्यामुळे शाकाहारी लोकांनी याचं सेवन हे केलंच पाहिजे। परत यावेळी मांसाहार लोकांची चंगळ आहे, त्यांना फार काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही। आठवड्यात 1-2 जरी मांसाहार घेतला तरी तो B12 साठी पुरेसा होतो। पण माझ्याकडे अनेक पेशंट येतात की मांसाहार खाऊन सुद्धा B12 कमी आहे। ते लक्षणं तर रक्त कमीचेच, मी काय फार त्यावर बोलणार नाही, त्या आधीच्या भागात आपण बोललोय। पण मग हे B12 कमी मांसाहारमध्ये का होतं, आहार चांगला करून सुद्धा का होतं? तर बऱ्याच वेळा अनेक वर्ष आपण तेलकट तुपकट बाहेरचं बरंच खात असतो, त्यामुळे आपली पोटामध्ये काही विशेष पेशी आहेत की ते एक इंट्रेन्सिक फॅक्टर नावाचं घटक तयार करतात की जे B12 या घटकासाठी महत्वाचं आहे। आणि हे कमी असल्यामुळे बऱ्याच लोकांना चांगलं खाऊन सुद्धा हे नसल्यामुळे हे B12 शोषण नीट होत नाही, शोषण नाही होत। तिसरं कारण म्हणजे नको ते जंतू किंवा जंत पोटात असतात, ते पण तुम्ही खाल्लेलं B12 थोडंफार प्रमाणात ते खाऊन घेतात, त्यामुळे तुम्हाला ते शेवटपर्यंत मिळत नाही। तर एक प्रमुख कारण आहे मांसाहार खाणाऱ्यांमध्ये पण B12 डेफिशियन्सी होऊन तुमचं रक्त कमी व्हायची।
4: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी लोटस हॉस्पिटलचा OPD नंबर आहे 77740-73485, 777-407-3485। श्रोते हो, B12 चे प्रमाण कमी होण्याची काही कारण आज आपण जाणून घेतले। डॉक्टर, B12 च्या कमतरतेमुळे

0: 2026. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
2: हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 8:30 आणि 17 सेकंद झालेत। प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
3: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार। जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन। युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा। इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात। उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय। आता सविस्तर बातम्या। आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली। नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रिओ यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत। तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं। जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते। यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील। जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं। फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते। या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं। डॉ जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टॅब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली। युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला। इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे। इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं। या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे। या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना

बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित एआय सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार.
जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रंगराज लांजेवार यांचं गीत आपण ऐकलं, तनुजा देशपांडे यांनी गायलं होतं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

विंदा करंदीकर यांचं गीत आपण ऐकलं, वसंतराव आसगावकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, या प्रसारणात भावगीत यानंतर आपण ऐकणार आहोत सकाळी 9:30 वाजता.

तब तक बैगुन परा हो

0: ची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्युयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहुत अच्छी दोस्त याद आ गई इस प्रोग्राम के साथ, और अपना प्यारा पुराना घर याद आ गया जहां मेरी दादी और दादा रहते थे. एक श्रोता ने लिखा है कि आपकी इबारत के साथ मैंने भी कुछ लिखा है कि उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. मशहूर शायर साहिल लुधियानवी की पंक्तियां प्रेमियों के दिलों की हालात बयां करती हैं कि हर प्रेम कहानी मुकम्मल नहीं होती. प्रेम कहानी करवट लेती और उसमें विरह उत्पन्न हो जाता है. वो प्रेम जीवन भर नदी के दूसरे छोर की तरह साथ साथ चलता है, महसूस भी होता है, किंतु ता उम्र पहले छोर से मिल नहीं पाता. भाई प्रेम के साथ दर्द तो जुड़ ही जाता है, तो अगर ऐसा नहीं होता तो मीरा बाई क्यों कहती कि जो मैं ऐसा जानती नगर ढिंढोरा पीटती प्रेम किए दुख होए. तो चलिए अब आगे बढ़ते हैं, अगला गाना सुनते हैं. जरा बूझिए आप गीतकार का नाम और स्वर किसकी आवाज में ये गाना है. फिल्म बड़ा आदमी. और कोई नहीं बूझ पाया ये गाना. बहुत सारे श्रोताओं ने अलग अलग गाने लिखे लेकिन ये गाना किसी ने नहीं लिखा. जरा सुनिए तो, और जरा संभालिए अपने दिल को और नोट कर लीजिएगा डायरी में ये गाना भी, जो लोग नियमित रूप से नोट करते हैं गाना.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन.

0: गीतों भरी कहानी इस श्रृंखला में आप सुन रहे थे अरकवान रब्बही की लिखी कहानी अंजलि, वाचन स्वर नेहा शर्मा का, संपादन सहयोग काजल भदरगे, कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता जुबैर खान। अगले सप्ताह किसी नई कहानी के साथ होंगे हाजिर, तब तक दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आपण ऐकत होता विविध भारतीची प्रसारण सेवा। हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे, FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळचे 5 वाजलेत। आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 जेष्ठ 1948 अर्थात 12 जून 2024। आमच्या प्रसारण सभेत मी निलेश जोशी तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। सुरुवातीला जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। एरुपरेषेनंतर लगेचच आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत। सायंकाळी 5:30 संघर्षातून साकारलेला यशाचा प्रवास, तिमिरातून तेजाकडे याविषयी सुप्रिया राऊळ यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद आपण जरूर ऐका। सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड। 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू। 6:05 नाट्यसंगीत, 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा, आजचा सुविचार, हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला। 6:30 वेळ आहे भक्तिसंगीताची। 7 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल। श्रोते, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा, FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळचे 5:40 झाली आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे निलेश जोशी। ऐकूयात मराठी चित्रपट संगीत। श्रोते हो, आज अशा एका विषयावर गप्पा मारूयात जो आपल्या सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेला आहे। तो विषय म्हणजे घाई। सकाळचा गजर वाजल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकच शब्द सारखा धावत असतो, घाई झाली आहे, उशीर होतोय, लवकर करा, लोकल पकडण्याची घाई, ऑफिसला पोहोचण्याची घाई, सिग्नल सुटायच्या आत गाडी दामटण्याची घाई, अगदी ऑनलाईन मागवलेलं जेवण 10 कसं येईल याची सुद्धा आपल्याला घाई असते। पण मित्रांनो, या चक्रात आपण जगायचं तर विसरत नाही ना। आपल्या याच उतावळेपणावर बोट ठेवणारी एक सुंदर कविता आठवते, घाई घाईने उडते पाखरू, घाई घाईने उमले फूल। बरं का, घाई घाईने उडते पाखरू, घाई घाईने उमले फूल, पण माणसाच्या घाईला मात्र नसते कुठलेच मूळ। चला तर मग आजच्या धावपळीच्या दुनियेत थोडा वेळ थांबून स्वतःच्याच कानोसा घेऊया या पहिल्या आणि अतिशय लोकप्रिय गाण्यातून। आजकालच्या तरुणाईची लवकर लग्न करण्याची घाई कशी असते हे सांगणारं हे गीत ऐकूयात। शब्द आणि संगीत अवधूत गुप्ते यांचे आहेत। बॉईज चित्रपटातील हे गीत गायलंय कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर यांनी।

0: दिशा स्किन टेक टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: गाणं ऐकून ठेकादारा असं वाटलं की नाही, पण थांबा थांबा थांबा थांबा, इथं सुद्धा घाई करू नका. श्रोते हो, घाई फक्त रस्त्यावर किंवा ऑफिसमध्येच नसते, ती आपल्या संवादात सुद्धा असते. समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेण्याआधीच आपल्याला उत्तरं देण्याची घाई असते. घराघरांमध्ये सकाळी काय चित्र असतं? अहो माझे मोजे कुठे आहेत? आई माझा डबा भरलास का? अरे बाबांनो जरा दमानं घ्या. पण नाही, सगळ्यांनाच सुसाट सुटायचं असतं. जुन्या काळात जेव्हा आजच्यासारखी विमानं किंवा बुलेट ट्रेन नव्हत्या तेव्हा माणूस निवांत होता. आज तंत्रज्ञान वाढलं, साधनं वेगवान झाली आणि माणूस मात्र जास्तच अस्वस्थ झाला. सगळ्यात घाई करू लागला. अहो प्रेमात सुद्धा घाई करून चालत नाही, अशा प्रेमींना आपण सांगणार कोण? ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या स्वरात गम्मत जम्मत चित्रपटातील गीत, शब्द शांताराम नानावकर यांचे आणि संगीत दिलंय अरुण पौडवाल यांनी.

0: असा अनुभव यायचे ना मला, आज गोष्ट हवी आहे आणि मी रडत बसली आहे. देवा माझ्याकडे काहीच नाही रे, तू देशील का? म्हणजे कुठल्या ना कोणाच्या रूपात ती गोष्ट मला लगेच भेटायची. मग एवढा विश्वास वाढत गेला. परीक्षा जरी असली ना ते देवाला सांगायची, देवा माझा पेपर चांगला जाऊ दे.
1: संघर्षातून साकारलेला यशाचा प्रवास नक्की ऐका तिमिरातून तेजाकडे. या विषयी सुप्रिया राऊळ यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.

श्रोतेहो, खरं तर आपण आयुष्याला पुढे ढकलत तर असतोच, पण या घाईगडबडीत नात्यांमधला गोडवा कुठंतरी हरवत चाललाय का याचा विचार करायला हवा. आजकाल तर प्रेमात पडण्याची आणि ब्रेकअप होण्याची सुद्धा प्रचंड घाई असते. चॅट केलं, आवडलं, प्रेम झालं आणि दोन दिवसात विसरलं पण. पण जुनं प्रेम कसं होतं मंडळी? संथ, हळुवार, ऋतूंसारखं बदलणारं. तिथं घाई नव्हती, तिथं वाट पाहण्यातली ओढ होती. शांतपणे एकमेकांना समजून घेणं होतं. म्हणूनच आपल्या ज्येष्ठ कवींनी आणि संगीतकारांनी शांतपणे जगण्याचं महत्त्व गाण्यातून सांगितलंय. शब्द आहेत पी सावळाराम यांचे, संगीत वसंत प्रभू यांचं, गायक स्वर सुमन कल्याणपूर यांचं आणि चित्रपट पुत्र व्हावा ऐसा.

0: हेलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?

0: बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि आपण बोलतोय घाईबद्दल. श्रोते हो, यापूर्वीच्या त्या गाण्यात किती निवांतपणा होता ना, आणि आपण विनाकारण घाई करत असतो. म्हणतात ना, अति घाई संकटात नेई. बघा ना, रस्त्यावर गाड्यांना ओव्हरटेक करण्याची घाई असो की आयुष्यात शॉर्टकट शोधण्याची घाई असो, शेवटी नुकसान आपलंच होतं ना. घाई आपल्याला वर्तमानात जगू देत नाहीच, आपण भविष्याच्या चिंतेत एवढे पळत असतो ना की आजचा हा सुंदर क्षण, मुलांचं हसणं, आईवडिलांचा सहवास, मित्रांसोबतचा चहा आणि ओल्या सायंकाळी बाहेर पडणारा पाऊस, हे सगळं अनुभवायचंच विसरून जातो. ऐकूयात स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात प्रेमाची गोष्ट चित्रपटातील गीत, शब्द अश्विनी शेंडे यांचे, संगीत विनय, संगीत अविनाश आणि विश्वजीत जोशी यांचं. ऐकूयात अगदी निवांत.

श्रोदेह म्हणूनच म्हणतो, निवांत जगायला शिका. कधीतरी आठवड्यातून एक दिवस तरी स्वतःला सांगा, आज मी घाई करणार नाही, आज मी निसर्ग पाहिन, शांतपणे जेवीन आणि मोकळा श्वास घेईन. आयुष्याचा हा प्रवास सुंदर करायचा असेल तर मनाची मरगळ झटकून आनंदानं जगता आलं पाहिजे. चला, कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना आपल्याला जगण्याचा एक नवा हुरूप देणारं आणि मनाला उभारी देणारं हे एक ऊर्जेनं भरलेलं गाणं ऐकूया. बेला शेंडे यांचा स्वर, शब्द गुरु ठाकूर यांचे आणि संगीत अजय अतुल यांचं. चित्रपट तुम्ही ओळखलाच असेल बरोबर, नटरंग. ऐकूयात अगदी निवांत आणि घाई न करता.

0: श्रोतेव, आम्हाला सुद्धा कार्यक्रम हा वेळेत संपवण्याची घाई होती, त्याच्यामुळे हे गाणं आपण पूर्ण ऐकू शकलं नाही, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. तर श्रोतेव, आजच्या घाई विशेष सादरीकरणात आपण गाण्याच्या माध्यमातून थोडं थांबायला शिकलो अशी आशा करूया. आजपासून तुम्ही सुद्धा तुमच्या जगण्याचा वेग थोडा कमी कराल आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकाल. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथंच थांबूया. एफ एम 89.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 आहेत. ऐकूयात संघर्षातून साकारलेला यशाचा प्रवास तिमिरातून तेजाकडे, याविषयी सुप्रिया राऊळ यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी संघर्षावर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणीच अनाथपण आणि दुर्धर आजाराशी सामना करत त्यांनी शिक्षणाच्या जोरावर यश मिळवलं. BSc मध्ये A+ ग्रेड मिळवत त्यांना आदर्श विद्यार्थिनी पुरस्काराने गौरविण्यात आलं. तसंच गावाकडून आदर्श कन्या हा सन्मानही देण्यात आला. त्या एक पॉझिटिव्ह स्पीकर म्हणून समाजामध्ये कार्यरत आहेत आणि सुंदर कविता लिहून आपल्या भावना शब्दात मांडतात. त्या आहेत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल फौजदारवाडी येथील कुमारी सुप्रिया लिंगोजी राऊळ. चला तर मग प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये सुप्रियाताई, तुझं स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासाची सुरुवात तिच्या बालपणातून होत असते, तर तुझ्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ कसा होता ताई, तुझ्या बालपणाबद्दल काय सांगशील का?
2: हो सांगेन. माझं बालपण हे अत्यंत वाईट परिस्थितीत गेलं. जिथं माझ्या वयाची मुलं ना भातुकलीचा खेळ खेळायची, तिथं मी भविष्याचा विचार करायची. लहान असतानाच माझे बाबा देवाघरी गेले. मनात एकच खंत राहिली, आईबाबांनी जन्म दिला. पण मी त्यांना बाबा म्हणायच्याच अगोदर माझ्या बाबाला देवाघरी एवढ्या लवकर का लागली होती घाई, त्यांना थांबता का आलं नाही, असे हजार प्रश्न माझ्या डोक्यात त्यावेळी येत होते. पण त्याचं उत्तर भेटत नव्हतं. भातुकलीचा खेळ खेळला नाही, पण मला गावाकडे असल्यामुळे मला झाडाला टांगलेला झोका घ्यायला आवडायचा, तो सुद्धा आजीच्या साडीतला. त्या झोक्यावर बसली ना की मी उंच उंच झोका घ्यायची आणि आजीला प्रश्न विचारायची. आजी, माझे पाय आकाशाला टेकतील का ग? आजी हसायची आणि म्हणायची मला, आबाळाला कोणी कधी पाय टेकत का कुणाचं? अगं, 100 जरी शिडा लावला ना तरी तुझा पाय काय हात सुद्धा पोसणार नाही, कारण माझी लहानपणीची सुद्धा मेंटॅलिटी ना प्रश्नांनी भरलेली असायची. मग कुठेही असू दे, शाळा असू दे, म्हणजे वाटेत बसलेला माणूसही भेटू दे, आजी आजोबा असू दे, हजार प्रश्न पडायचे मला. पण माझ्या आयुष्यातली बालपणातली वाईट गोष्ट म्हणजे बाबा गेल्यानंतर माझी आईसुद्धा गेली. त्यावेळी मी पहिलीत होती. पहिलीत दाखल जाताना मी एक पालक म्हणून झाली होती, पण काही क्षणातच काही महिन्यातच माझी आईसुद्धा हे जग सोडून गेली. कशाने गेली का गेली मला माहीत नव्हतं. नंतर कळालं माझी आईसुद्धा एका आजारातच गेली. वाईट वाटलं होतं की मी जेव्हा शाळेत जायची ना तेव्हा माझ्या मैत्रिणींसोबत त्यांचे आई वडील शाळेत सोडायला यायचे आणि मी शेजाऱ्यांसोबत आजी मला शाळेत पाठवायची. ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत वाईट होती, पण ती माझ्या मनाने ॲक्सेप्ट केली होती. आपल्याला ह्या जगात हार मानून चालणार नाही, तर जिद्दीने प्रेरणेने आपल्याला पुढं गेलं पाहिजे, तरच आपलं भविष्य उज्ज्वल होईल. आई वडिलांनी आपल्याला सुंदर असा जन्म दिला, त्या जन्माला कुठंतरी सार्थकी लावलं पाहिजे, त्यावेळची समज होती माझी. खूप खूप शिकून मोठं होईन हे स्वप्न मी लहानपणी पाहिले आणि मी पूर्णही केलं, कारण माझे स्वर्गवासी आई वडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते आणि आहेत आणि असणारही. त्यांचा देहसोबत नाही आहे, पण त्यांचा आशीर्वादित हात माझ्या डोईवर होता, म्हणून मी आजीतवर आले. लहान होती पहिले तेव्हाच आमच्या गावात अवधूतानंद महाराजांचा ट्रस्ट उभा राहिला.

0: ते ट्रस्ट मार्फत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं जायचं. त्यात सगळं साहित्य असायचं, नवनवीन, कोरं कोरं. मला सुद्धा इतरांसारखं आयुष्य जगायचं होतं. माझ्याकडे पण नवीन दप्तर होतं इतरांसारखं, माझ्याकडे पण नवीन चपला होत्या इतरांसारख्या, माझ्याकडे पण नवीन वह्या होत्या बाइंडिंग केलेल्या नव्हता इतरांसारख्याच. त्यावेळी सुद्धा मी इतरांसारखंच आयुष्य जगत आली होती. कुणामुळे? तर अवधूतानंद महाराजांच्या ट्रस्टमुळे. त्यांच्या साहित्याने मला एक प्रेरणा दिली होती की ह्या साहित्याचा काहीतरी उपयोग करायला पाहिजे. फक्त त्या वया अस्तित्वापुरतीच नाही किंवा वर्ष घालवावं लिखाण देतात गुरु बाई म्हणून त्यापुरती नसावं, तर त्या साहित्याने एक आपलं भविष्य घडवावं, ते उज्ज्वल असावं आणि इतरांच्या नजरेतसुद्धा प्रेरणादायी आपण ठरावं. आता मी म्हणेन, जो गेला तो माझा भूतकाळ होता, पण आपण भूतकाळाच्या गोष्टी सोबत घेऊन वर्तमान काळात जगत असतो.
1: म्हणजे हा बालपणीचा तुझा प्रवास हा खूपच खडतर होता आणि तो जिद्दीने तू पार केलास. बरं, मला सांग, बरं, आयुष्यात काही प्रसंग असे येतात जे माणसाची खरी परीक्षा पाहतात. दुर्धर आजाराशी संघर्ष करताना तुझ्या समोर कोणकोणत्या अडचणी उभ्या राहिल्या?
0: अडचणी उभ्या राहिल्या होत्या, पण जेव्हा माझी आई देवा घरी गेली ना, तेव्हा लोक मला सांगायची, घाबरतेस कशाला, देव तुझ्या सोबत आहे.
1: बरोबर.
0: मला त्यावेळी माहिती नव्हतं देव म्हणजे एक माणूसच आहे की काय, पण नंतर हळूहळू मोठी होत गेली ना तेव्हा कळालं, देव हे एक अस्तित्व आहे, आपण मनात निर्माण केलेलं ना ती एनर्जी आहे, ऊर्जा आहे आपल्या सेफ्टीसाठी. तसंच ना देवाचं आणि माझं नातं ना घट्ट झालेलं, एवढं स्ट्रॉंग झालेलं ना, म्हणजे आता म्हणजे असा अनुभव यायचे ना, मला आज गोष्ट हवी आहे आणि मी रडत बसली आहे, देवा माझ्याकडे काहीच नाही रे, तू देशील का? म्हणजे कुठल्या ना कोणाच्या रूपात ती गोष्ट मला लगेच भेटायची. मग एवढा विश्वास वाढत गेला, परीक्षा जरी असली ना ते देवाला सांगायची, देवा माझा पेपर चांगला जाऊ द्या, अजूनपर्यंत देव कोणी पाहिला नाही, पण मी माझ्या मनातल्या देवाला आळवायची, त्याला बोलवायची. जसा हा दुर्दैव प्रसंग माझ्यावर ओढवला होता ना, तो मी लहानपणापासून अनुभवत आले. अवघं वय 6 वर्ष होतं तेव्हा मला कळालं की दुर्धर आजाराला तू बळी गेलीस. माझ्यापाशी कुठलाच ऑप्शन नव्हता की आपल्याला प्रूफ करण्यासाठी, पण मी शाळेत जायची ना तेव्हा मला एक व्यासपीठ भेटत गेलं. शाळा आपलीशी वाटू लागले, शाळा एक कुटुंब वाटू लागले. तो दिवसभराचा प्रवास, मराठी शाळा म्हटल्यानंतर तो दिवसभराचाच प्रवास असतो, तो दिवसभराचा प्रवास मैत्रिणींसोबत गप्पा मस्ती दंगा करण्यातच जायचा. त्याच्यामुळे मला दुर्धर आजाराशी सुद्धा भीती वाटली नाही.
1: बरोबर.
0: मी त्याच्याशी पण मैत्री केली होती,
1: त्यामुळे एवढे सगळे अनुभव तुला घेता आले.
0: हा, म्हणजे म्हणतात ना, देव उगाच कोणाची परीक्षा घेत नसतो, ज्याच्याकडे सहनशक्ती असते ना त्याचीच देव परीक्षा घेत असतो.
1: बरोबर. हो हो.
0: देवाने माझ्याकडे म्हणजे भरपूर परीक्षा घेतल्या आणि त्या सगळ्या परीक्षेत पास झाले. ही जी मागे जी तुम्ही म्हणता ना पॅरालिसिसची, ती माझी कदाचित शेवटची परीक्षा असावी देवाने घेतलेली. तिथूनच माझा चांगले दिवस सुरू झाले, अनेक माणसं भेटत गेली, अनेक ओळखी झाल्या, अनेक व्यासपीठावर मला उभं राहता आलं.
1: खरंच म्हणजे या संघर्षातून तुझी जिद्द आणि चिकाटी स्पष्टपणे दिसून येते. बरं, त्या कठीण काळात तुला जगण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
0: कारण प्रेरणा मला शाळेकडनंच मिळाली. पहिली ते 7वी पर्यंत शिक्षण माझं पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडकोल नंबर 1 मध्ये झालं. 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण सद्गुरू साटम महाराज शिक्षण प्रसारक माडकोल धवडके हायस्कूल म्हणजे गावातच झालं. फक्त ही हायस्कूल होतं तर थोड्या लांब अंतरावर होतं, त्यामुळे शाळेची बस असायची आमच्या, त्या बसने मी प्रवास करायचे. आणि 11वी 12वी RSB म्हणजे राजमाता ससुरशिला देवी भोसले ज्युनियर कॉलेज सावंतवाडी तिथं झालं. आणि
1: अच्छा,
0: पुढचं ग्रॅज्युएशन शिक्षण माझं श्री पंचम खिमराज महाविद्यालय या कॉलेजमध्ये झालं. म्हणजे ह्या शिक्षण क्षेत्रात मी प्रवास करताना मला शिक्षकांनी दिलेली साथ, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शिक्षक मला समजून घ्यायचे, तुझं आयुष्य इतरांसारखं नाहीये, तुझं आयुष्य वेगळं आहे, त्याच्यामुळे तू क्रिएट करायला शिक,
1: बरोबर,
0: तुझ्या आयुष्यात एक वेगळे पण आणायला शिक, तर तुला एक नाही 1000 व्यासपीठ भेटतील, हे मला माझ्या शिक्षण क्षेत्रानं सांगितलेलं होतं. त्यातनं मला अनुभव भेटतो त्याला. मग ह्या आजाराशी पण मला एवढी भीती वाटली नव्हती.
1: ही प्रेरणाच तुझ्या यशाचा भक्कम पाया ठरली असं म्हणावं लागेल. तर अशा परिस्थितीत समाजाची भूमिका देखील अत्यंत महत्वाची असते. तर समाजाकडून तुला कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा

0: वागणूक मिळाली.
1: तशी काही एवढी वाईट वागणूक मिळाली नाही. आपली चूक नसली ना ते तूच केलीस.
0: अच्छा.
1: तूच केलीस म्हणून समाजाने एखाद्या वेळेस मला दर्शवलं. पण खूप चांगली प्रेरणा मिळाली मला. वाईटही मिळालेली नाही आणि चांगलेही नाही, मध्यम प्रकारे मिळाली आहे. माझ्या गावाकडून ना मला फुल सपोर्ट भेटला.
0: अच्छा.
1: म्हणजे मला असं वाटलंच नाही, म्हणजे माझ्यासारखी अनाथ मुलं ना अनाथ आश्रमात आयुष्य जगतात, पण मी आणि माझी दीदी आम्ही दोघंही आमच्या गावात समाधानकारक आयुष्य जगायचो. माझं गाव माडखोल दडाखोऱ्याच्या कुशीत वसलेलं. त्या माझ्या गावाने आम्हाला दिलेली साथ एक वेगळी होती. कुठलाही प्रसंग असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, माझं गाव आमच्या हाकेला धावून यायचा मदत करायला. हल्लीच एक प्रसंग सांगते. तर माझ्या गावाने ना, म्हणजे पूर्ण गावाने माझ्यासाठी आर्थिक निधी गोळा केला.
0: अच्छा.
1: आर्थिक निधी आणि तो तब्बल 40,000 रुपयाचा होता. माझ्याकडे तो सुपूर्त केला होता. समाधानकारक आयुष्य मला माझ्या गावाने जगण्याची प्रेरणा दिली.
0: बरं, समाजाकडून तुला मिळालेल्या प्रतिक्रिया आणि वागणुकीबद्दल आता सांगितलंस, तर पॅरालिसिस सारख्या कठीण परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द तुला कुठून मिळाली आणि शिक्षण क्षेत्राने तुला कशा प्रकारे आधार आणि साथ दिली?
1: मला लहानपणापासून वाटायचं की मला खूप खूप शिकायचंय. त्यावेळी समज नव्हती. खूप खूप शिकणं म्हणजे काय असतं?
0: एक जिद्द होती तुझी ती.
1: हा, ती फक्त माझ्याकडे जिद्द होती. माझी आई जाताना सांगून गेली होती, काही झालं ना तरी शिक्षण सोडायचं नाही.
0: बरोबर.
1: आणि माझी आई ना आमच्या शिक्षणासाठी झटत होती. तिला पण वाटायचं की मी शिकले नाही पण माझ्या मुलांना चांगलं शिक्षण आणि खूप शिकून मोठी व्हावी.
0: बरोबर.
1: तर मला असं वाटेल की मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. म्हणजे एवढी कठीण प्रसंग असून सुद्धा मी शिक्षण आणि शिक्षणाचा तो ध्यास सोडला नव्हता. आणि माझ्या पाठीशी माझा गाव उभा होता. की ते व्यक्ती म्हणजे माझ्या गावातील माजी सरपंच सूर्यकांत रावळ सर काका.
0: अच्छा.
1: त्यांनी मला पदोपदी मदत केली लहानपणापासून. शिक्षणात म्हणा, आर्थिक परिस्थितीत म्हणा, किंवा कोणतीही कठीण परिस्थिती माझ्यावर ओढावू दे, त्या काकांनी वेळोवेळी धाव घेऊन माझ्या घरी मदत केली. त्यांचे मी मनापासून आभार मानते. मी बरी व्हावी या हेतूने त्यांनी मला अनाथ आश्रमात दाखल केलं होतं आणि त्यांच्याच कृपेने आज मी बरी झाली आहे. तर सूर्यकांत काकांचे आणि माझ्या गावाचे हे मी पुन्हा आभार मानते. शिक्षण क्षेत्राने मला भरपूर मदत केली. संस्कार दिले. जिथं आई वडील आपल्याला संस्कार करतात ना, तिथं माझ्या शिक्षण क्षेत्राने संस्कार केले. चांगली गोष्ट कोणती, वाईट गोष्टी कोणती याचा अनुभव घ्यायला मला माझ्या शिक्षण क्षेत्राने शिकवले. मी केंद्र शाळेपासून प्रवास केला. त्या शाळेपासून आणि एस पी कॉलेजकडे माझं शिक्षण थांबलं. ह्या मधल्या काळात ना ज्या ज्या शिक्षकांनी मला मदत केली त्या शिक्षकांच्या प्रेरणेनेच आज मी उभी आहे. आणि माझ्या यशाचं कौतुक त्या शाळेतील म्हणजे हायस्कूलच्या शिक्षकांनी केलं होतं. गेल्या वर्षीच्या गुरु पौर्णिमे दिवशी ना त्या हायस्कूलने माझा एक सत्कार केला होता. आमच्या हायस्कूलची यशस्वी माजी विद्यार्थिनी.
0: खरंच काही क्षण आपल्या आयुष्याला नवं वळण देतात. तर तुझ्या शैक्षणिक प्रवासातील असा एखादा प्रसंग सांग ज्याने तुझं आयुष्य बदललं असेल.
1: मी जेव्हा आजारी पडले होते ना, वय वर्ष होत फक्त 20 होत आणि एक्झाम लागली होती सेमिस्टरची, तिसऱ्या सेमिस्टरची. आणि मला काही करून ना ती एक्झाम द्यायचीच होती.
0: अच्छा.
1: म्हणून मी माझ्या आजीला घेऊन गेले कॉलेजला फी भरायला. ऍडमिशन फीस फी वगैरे भरली आणि मी बाहेर आले गेटकडे. सर म्हणाले, सुप्रिया 28 सोड, आता आजारी आहेस ना, आजीला किती दिवस घेऊन येशील तू, बरी हो नंतर तुला आम्ही घेऊ कॉलेजमध्ये परत. म्हटलं, नाही सर मला द्यायचेच आहे.
0: बरं.
1: पण शेवटी मला देता आली नाही कारण पेपर लागलेले संध्याकाळी 3 ते 6.
0: पण का देता आली नाही?
1: कारण पेपर संध्याकाळची वेळ लागलेली.
0: बरं.
1: आणि आमच्या घराकडे जाण्याची वाट ही अवघड होती. म्हणजे मला चालायला पण जमत नव्हतं. दिवसात
0: येण्या जाण्यासाठी खूप
1: त्रासदायक होत म्हणून देता आला नाही. आणि दुसरा प्रसंग सांगायचं म्हणजे मी जेव्हा अनाथ आश्रमात बाहेर पडले ना, राणी सरकार भेटले आणि म्हणाले, राहुल तुझं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. तुझ्याकडे अपेक्षा ठेवली होती ना, त्या अपेक्षेपेक्षा अनपेक्षित गोष्ट तू घडवली. पहिल्यांदा तुझ्यासारखी विद्यार्थिनी पाहिली. आणि नंतर ते शामराव सावंत सर ऍडव्होकेट आहेत राजवाड्याचे, तेही बोलले, राहुल तुझ्यासारखं जगणं ना आम्ही अजूनपर्यंत कुणाला बघितलं नव्हतं, पण तू एस पी ए कॉलेजची पहिली विद्यार्थिनी आहे तिने खराखुरा इतिहास घडवलाय.

0: एवढ्या सगळ्या परिस्थितीतून तू बाहेर पडलीस आणि त्यावर मात करून एवढं सगळं शिक्षण घेतलंस म्हणजे कौतुकास्पद आहे. म्हणजे अशा घटना खरोखरच आयुष्याची दिशा बदलून टाकतात.
1: हा एक अनुभव सांगते, मी जेव्हा आश्रमातून बाहेर पडले आणि माझ्या शाळेचे प्राथमिक शाळेचे शिक्षक यांना मी कॉल केला, बऱ्याच वर्षांनी केला. आणि म्हटलं तेव्हा मॅडम म्हणे कुठे होतीस तू, म्हटलं असं असं झालेलं. आणि त्याच्या 2-3 दिवसावर महिला दिन होता. मग बाई मला बोलले कशा, आम्ही 8 तारीखला तुझ्या घरी येते.
0: अच्छा.
1: तर म्हटलं कोण कोण येणार बघू, कोण कोण येणार ते. आणि 2 वर्ष झाली बाई माझ्या घरी माझ्या आजी सोबत महिला दिन साजरा करायला आले.
0: अरे वा.
1: आणि त्यांनी आणि त्यांच्या सोबत 7-8 बाई होते आणि पण त्यांच्या मैत्रिणी होत्या, त्या महिला दिन साजरा करायला माझ्या घरी आल्या होत्या. आणि तो माझ्या आयुष्यातला ना बेस्ट फॉरेव्हर दिवस होता, कारण माझ्या आयुष्यात माझ्या घरात मी जन्मल्यापासून एकही सण साजरा झाला नव्हता. पण जेव्हा आमच्या घरी महिला दिन साजरा करायला तेव्हा मला एक सण साजरा झाल्यासारखा वाटला.
0: खरंच तो क्षण म्हणजे तुझ्यासाठी एक मोठ्या कार्यक्रमासारखाच वाटला असणार तुला.
1: आणि खर तर मी ना ह्या मुलाखतीत रत्नागिरीच्या मॅडम ज्या मला नेहमी सपोर्टिव्ह राहील, जेव्हा मी तिकडे दाखल झाले ना तेव्हा त्यांनी मला सांगितलं बाळा काही झालं ना तरी शिक्षण सोडायचं नाही.
0: बरोबर.
1: आणि तिसरी गोष्ट झोलॉजी डिपार्टमेंट, चौथी गोष्ट केमिस्ट्री डिपार्टमेंट आणि आमच्या SPA कॉलेजचे प्राध्यापक आणि म्हणजे सगळे SPA कॉलेज सगळ्या डिपार्टमेंट. मग मी आज ह्या मुलाखतीतून थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे आज मला हा दिवस दिसला. आणि मला डॉक्टरांनी सांगितलं कसं दुर्धर आजार संघर्ष करतेस ना, मग तुला सायन्स आहे तुझ्याकडे, मग मेडिकल साइड कडे जाऊ शकत नाहीस. मी म्हटलं मला ना DMLT करायचंय. ते म्हणे तुझ्यासाठी ते रिस्की आहे. एका क्षणात मला वाईट वाटलेलं की एवढ्या वर्षाची मेहनत माझी फुकट गेली. पण माझ्याकडे दुसरी बाजू होती, ती म्हणजे लेखन साहित्य कला क्षेत्रात मला आवड होती. जेव्हा मला एकाकीपणा जाणवायचा ना तेव्हा मी लेख लिहायची, लहान असताना कविता तयार करायची अशी, म्हणजे आपल्या आपल्या स्वतःच्या स्वतः भाषण तयार करायची. आणि मला पहिलं व्यासपीठ भेटलं होतं ना भाषण करण्यासाठी, ते प्राथमिक शाळेचं. पहिलीपासून मी नेत्यांचे जयंती पुण्यतिथी असल्या ना की आमच्या शाळेत साजरा केला त्याच्या, आणि पहिलीपासून मी सहभाग घ्यायची.
0: बरं, स्वतःचा संघर्ष यशस्वीपणे पार केल्यानंतर तू इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहेस असं समजलंय. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पॉझिटिव्ह स्पीकर म्हणून नेमकं कोणतं कार्य करतेस?
1: पॉझिटिव्ह स्पीकर म्हणजे आताच्या मुलांची ना मेंटॅलिटी वेगळी असते.
0: बरोबर.
1: एखादी परिस्थिती ओढावली ना की तो विद्यार्थी किंवा मुलं खचून जातात. की त्यांना असं वाटतं की माझ्या घरात ना काहीतरी वाईट प्रसंग घडला, म्हणजे आपल्या घरात 1800 दारिद्र्य आलं. पण अशी सुद्धा मुलं असतात ज्यांच्या घरात कुठल्याच सोयीसुविधा नसतात, ज्यांच्याकडे काहीच नसतं, त्यांची सगळ्यात बाजू हतबल झालेल्या असतात, ती मुलं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्याच्यातली मी एक आहे. माझं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक एक्झाम्पल म्हणून गाजते. मी पॉझिटिव्ह स्पीकर म्हणजे मी समाजासाठी काम करते. माझ्यासारखी अशी कित्येक मुलं आहेत दुर्धर आजाराशी संघर्ष करणार, त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे म्हणून मी पुढाकार घेते.
0: म्हणजे लोकांच्या मनात डोक्यात त्यांच्याविषयी एक वेगळे विचार असतात, ते तू बदलण्याचा प्रयत्न करतेस.
1: मला तेच काम करायचंय, कारण ना हे लाईफ बदलायचंय मला. मला फक्त एकटीलाच पुढे जायचंय नाही, माझ्यासारखी अशी कित्येक मुलं असतील ना त्यांना माझ्या सोबत माझ्या प्रवाहातून म्हणजे एका यशाच्या दिशेने वाट सुरू करायची आहे.
0: बरं, तुझं हे कार्य अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे. पर संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाता जाता काय सांगशील?
1: प्रयत्न करत राहा. म्हणतात ना केल्याने होतं आहे रे, आधी केल्याचे पाहिजे. आणि प्रयत्न केला तर परमेश्वर सुद्धा आपल्या हाकेला धावून येतो. जर प्रयत्न करतो ना त्याच्या कष्टाला अंत नसतो. मी एक कविता केलेली, टेकतील कार्य तुझे हात नभास, ते मी आजारपणाच्याच वेळी केलेले. टेकतील कार्य तुझे हात नभास, खोटी आस देऊ नको तू मनास, उंच उंच भरारी घे तू या तुझ्या स्वप्नांसवे, कर स्वप्न तुझे साकार, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डोळ्यातल्या त्या पापणांना ना कुणाचा आधार, तरी डोळे मिटतात नजरेतही स्वप्न होते साकार. आयुष्याच्या रंगमंचावरी नशिबाचा तोड हे खेळ, म्हणूनच म्हणते प्रयत्न कर, हारू नकोस, आणि जिद्द गमावून बसू नकोस, तरच एक दिवस होशील तू या जीवनाचा शिल्पकार। शिल्पकार मी सुप्रिया राऊळ, माडकोलची कन्या। मला सांगताना अशीच आनंद होतो की माझ्या गावाने मला आदर्श कन्या म्हणून पुरस्कारित केलेलं, कारण माझी जिद्द, माझी मेहनत माझं गाव पाहत आलं। कुठल्याच गोष्टीला माघार न घेता पुढे जाणारी सुप्रिया माझ्या गावानं पाहिली आणि या सगळ्याचा उल्लेख करत मला आदर्श कन्या म्हणून माझ्या गावात मला सन्मानित करण्यात आला आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणून मी आज इथवर आली आहे। त्याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानते आणि मी माझ्या परत जाता जाता मी माझ्या शैक्षणिक क्षेत्राचाही आभार मानते। धन्यवाद।
0: सुप्रियाताई, आज तुझ्या जीवन प्रवासातून आम्हाला संघर्ष, जिद्द, शिक्षणाची ताकद आणि सकारात्मक विचारांची खरी प्रेरणा मिळाली। दुर्धर आजाराशी लढत आयुष्यातील कठीण परिस्थितीवर मात करत तू केवळ स्वतःचं आयुष्य घडवलं नाही तर अनेकांसाठी आशेचा किरण बनलीस। विद्यार्थ्यांना दिलेला सकारात्मक संदेश असो किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची तुझी तळमळ असो, हे सर्वच प्रेरणादायी आहे। आदर्श विद्यार्थिनी आणि आदर्श कन्या हे सन्मान तुझ्या मेहनतीची आणि व्यक्तिमत्त्वाचीच पोचपावती आहेत। आजची ही मुलाखत अनेकांना नव्याने जगण्याची प्रेरणा देणारी ठरेल याची खात्री आहे। सुप्रियाताई, तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। अशाच प्रकारे तू अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत राहा हीच सदिच्छा। सुप्रियाताई, तू इथे आलीस त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच श्रोत्यांतर्फे आभार। धन्यवाद।
1: धन्यवाद।
2: श्रोते हो, आपण ऐकत होता संघर्षातून साकारलेला यशाचा प्रवास, तिमिरातून तेजाकडे। याविषयी सुप्रिया राऊळ यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद आणि सादर करते होते डॉक्टर सुनील गायकवाड।
3: त्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज। श्रोत्यानो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
4: श्रोते हो, शनिवार 13 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन।
5: अपयश म्हणजे आयुष्यातील सप्तरंगी छटा असतात, डोळ्यातील अगडबंब अश्रूंवर खूप साऱ्या बटा असतात, अपयश असतं इंद्रधनुष्य।
4: नक्की ऐका FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर।
5: अपयश असतं इंद्रधनुष्य, अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा, अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा, रिमझिम बरसणाऱ्या श्रावणातल्या धारा।
4: लेखन आणि वाचन प्रज्ञा पळसुले यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड।
2: FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे। सायंकाळचे 5:53 झाली आहेत। ऐकूयात काही हिंदी चित्रपट गीत। कार्यक्रमाची सुरुवात करूया अनु मलिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या जीते है शान से या चित्रपटातील गीतानं। हिंदीवर यांचे शब्द आणि संगीत आहे अनु मलिक यांचं, ऐकूयात।

0: हर जवाई रख लेंगे। मंगला का अंकल बोला तुझे डाउरी में बंगला देंगे। हाथ तेरा मांगा साथ तेरा मांगा सबको रिजेक्ट किया ला ला ला ला ला। हाथ तेरा मांगा साथ तेरा मांगा सबको रिजेक्ट किया।
1: थैंक यू हनी थैंक यू।
0: हमको लेली नहीं मांगता, हमको मेरी नहीं मांगता, हमको सैंड्रा फ्रॉम पैंड्रा नहीं मांगता,
1: तो कौन मांगता?
0: ए जूली जूली, जॉनी का दिल तुम पे आया चोली, तेरे लिए चढ़ जाऊं सूली।
2: श्रोते हो, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्याशी खास गप्पा, संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी, सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड।
3: तसं हे कविता ही आपलं दुसरं अपत्यच आहे, त्याच्यावर आशयाचे व्याकरणाचे संस्कार जर केले तर स्पर्धेमध्ये ती नक्कीच नंबरापर्यंत पोहोचेल। म्हणून नियम स्पर्धेचे 10-10 वेळा वाचा, त्याप्रमाणे लिखाण करा, तयार झालेलं साहित्य पुन्हा पुन्हा वाचा, वाचून खात्री करून घेऊन मगच सादरीकरण करा।
2: ऐकायला विसरू नका, गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र।
4: श्रोते हो, यानंतर ऐकूयात अंजान यांची रचना, संगीत बप्पी लहरी यांचं, डान्स डान्स चित्रपटातील हे गीत गायलंय अलिशा चिनाव यांनी।

श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रम इथं समाप्त होतोय. FM

1906 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या

0: लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर।
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर।
2: स्वर, शब्द आणि अभिनय यांचा अद्भुत संगम म्हणजे संगीत नाटक। प्रेम, भक्ती, शौर्य आणि जीवनमूल्य यांचं दर्शन या नाटकांमधून घडलंय। आता ऐकूयात कीर्ती शिलेदार यांच्या स्वरात स्वयंवर नाटकातलं पद, पदरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीत भास्कर उबुवा बखले यांचं, ऐकूयात।

मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6 वाजून 5 मिनिटांनी.

0: आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, शनिवार 13 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन.
2: अपयश म्हणजे आयुष्यातील सप्तरंगी छटा असतात. डोळ्यातील अगडबंब अश्रूंवर खूप साऱ्या बटा असतात. अपयश असतं इंद्रधनुष्य.
1: नक्की का एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन EIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर.
2: अपयश असतं इंद्रधनुष्य. अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा. अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा. रिमझिम बरसणाऱ्या श्रावणातल्या धारा.
1: लेखन आणि वाचन प्रज्ञा पळसुले यांचं. निर्मिती सहाय्य संजोनी पालियेकर. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: श्रोते हो, नाट्यसंगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, संगीत नाटकात रागदारीवर आधारित चालींमुळे शास्त्रीय संगीत सामान्य रसिकांपर्यंत पोहोचलं. त्यामुळे नाट्यसंगीत ही महाराष्ट्राची अमूल्य सांस्कृतिक परंपरा बनली. यानंतर ऐकूयात असंच एक बहारदार पद. पदरचना अण्णासाहेब किर्लोस्कर यांची आणि संगीत गोविंदराव पटवर्धन यांचं. सौभद्र नाटकातलं हे पद गायलंय बालगंधर्व यांनी.

रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर.

0: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्याशी खास गप्पा, संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी, सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड।
1: तसं हे कविता ही आपलं दुसरं अपत्यच आहे, त्याच्यावर आशयाचे व्याकरणाचे संस्कार जर केले तर स्पर्धेमध्ये ती नक्कीच नंबरापर्यंत पोहोचेल। म्हणून नियम स्पर्धेचे 10-10 वेळा वाचा, त्याप्रमाणे लिखाण करा, तयार झालेलं साहित्य पुन्हा पुन्हा वाचा, वाचून खात्री करून घेऊन मगच सादरीकरण करा।
0: ऐकायला विसरू नका, गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र।
2: श्रोतेहो, नाट्यसंगीतातील शब्दांची ताकद आणि सुरांची माधुरी यामुळे ही गीतं पिढ्यानपिढ्या टिकून राहिली आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात एक लोकप्रिय आणि सदाबहार नाट्यगीत, विवा शिरवाडकर यांचे सुरेल शब्द, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत, ययाती देव यांनी या नाटकातलं हे पद गायलंय, अर्चना कान्हेरे यांनी, ऐकूयात।

0: श्रुदैव सुंदर भैरवी ऐकत राहावी अशीच वाटत होती, पण वेळेअभावी आपण ती पूर्ण ऐकू शकलो नाहीत. रसिकाओ, नाट्यसंगीताची ही सुवर्णपानं चाळताना वेळ झाली आहे नाट्यसंगीत कार्यक्रमात आता इथंच थांबण्याची. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सायंकाळचे 6:25 झाली आहेत. जाणून घेऊयात उद्याच्या कार्यक्रमांविषयी. श्रोते, उद्या शनिवार दिनांक 13 जून 2024 आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:51 सुरुवातीला संकेतधून प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित तसंच इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, त्यानंतर 9 सायंकाळी 5 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5 आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 5:30 कविता वाचन, लेखन आणि वाचन प्रज्ञा पळसुले, निर्मिती सहाय्य संजीवनी पालेकर, सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6 हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत, 6:25 गुरुवारच्या रविवारच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि सुविचार, 6:30 भक्तिसंगीत, 7 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोते, ही होती आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आजचा सुविचार. माणसांची ओळख कपड्यांवरून नाही तर त्यांच्या विचारावरून होते आणि माणसाची किंमत त्याच्या रूपावरून नाही तर त्याच्या गुणांवरून होते.
1: श्रोते हो, शनिवार 13 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन.
2: अपयश म्हणजे आयुष्यातील सप्तरंगी छटा असतात. डोळ्यातील अगडबंब अश्रूंवर खूप साऱ्या बटा असतात. अपयश असतं इंद्रधनुष्य.
1: नक्की ऐका FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर.
2: अपयश असतं इंद्रधनुष्य. अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा. अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा. रिमझिम बरसणाऱ्या श्रावणातल्या धारा.
1: लेखन आणि वाचन प्रज्ञा पळसुले यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
0: श्रोते, आता ऐकूयात हवामानाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 5 म्हणजे दिनांक 13 ते 17 जून 2026 या कालावधी दरम्यान दिनांक 13 ते 16 रोजी तुरळक ठिकाणी हलक्या तर दिनांक 17 काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानामध्ये काही अंशांची घट होऊन ते अनुक्रमे कमाल तापमान 31 ते 33 आणि किमान तापमान 23 ते 24 इतकं राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेतील वाढीबरोबरच हवामान मुख्यत्वे ढगाळ राहण्याची सुद्धा शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला असून हा अंदाज डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग इथल्या क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून अद्ययावत करण्यात आला आहे. आता ऐकूयात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. मध्य मुदतीच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार पुढील 5 सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. नुकत्याच उगवून स्थिर झालेल्या रोपवाटिकेची काळजी घेणं गरजेचं आहे. भात रोपवाटिकेमध्ये 15 ते 30 हा काळ तण किंवा पीक स्पर्धा काळ असल्यानं रोपवाटिकेतील तण नियंत्रणावर विशेष भर देण्यात यावा. कमी पावसाच्या

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 6:30 झाली आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे निलेश जोशी. वेळ झाली आहे भक्ती संगीत कार्यक्रमाची. मनाला शांतता, आत्म्याला समाधान आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारी भक्ती हीच आपल्या संस्कृतीची खरी ताकद. आजच्या या भक्ती संगीत कार्यक्रमात ऐकूयात काही निवडक भक्तिगीतं जी आपल्या मनाला भक्तीच्या सुरांनी प्रसन्न तर करतीलच. सुरुवात करूयात लता मंगेशकर यांनी गायलेल्या संत ज्ञानेश्वर माहुलींच्या या अभंगरचनेनं. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा

0: चा आनंद घ्या लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर.
1: श्रोतेय भक्ती संगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ब्रह्मानंद यांची भक्तिरचना.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे,
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: नमस्कार मंडळी, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्या कवितांचा आस्वाद घ्या. रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
7: श्रोते हो, यानंतर ऐकूयात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना, संगीत रवींद्र खसनी यांचं.

0: नमस्कार मंडळी, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्या कवितांचा आस्वाद घ्या. रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोते हो, शनिवार 13 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन.
2: अपयश म्हणजे आयुष्यातील सप्तरंगी छटा असतात. डोळ्यातील अगडबंब अश्रूंवर खूप साऱ्या बटा असतात. अपयश असत इंद्रधनुष्य.
1: नक्की आहे का? FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: अपयश असत इंद्रधनुष्य. अपयश असत इंद्रधनुष्य थंडगार वारा.

0: अपयश असतं, इंद्रधनुष्य थंडगार वारा, रिमझिम बरसणाऱ्या श्रावणातल्या धारा.
1: लेखन आणि वाचन प्रज्ञा पळसुले यांचं, निर्मिती सहाय्य संजोनी पालियेकर, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
2: श्रोते भक्ती संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. यानंतरची भक्ती रचना आहे संत तुकाराम महाराजांची, संगीत रवींद्र खसनीस यांचं आणि गायकस्वर देवकी पंडित यांचा.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफएम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते, भक्ती संगीत कार्यक्रमाची सांगता करूयात एका देशभक्तीपर गीतानं. वसंत बापट यांचे शब्द, यशवंत देव यांचं संगीत, गायकस्वर आकाशवाणी गायक वृंदाचा.

श्रोते हो, याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथं समाप्त होतो. एफ एम 93.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 7 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमाचा आपल्याला आनंद घेता येईल. 7 ऐकूयात प्रादेशिक बातम्या, पण त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेश. श्रोतेहो, मी निलेश जोशी आता तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. त्यानंतर ठीक 7:00 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
4: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.
5: हर घर सूर्य घर.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहितीपत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA नं केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाओ गीत आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या निमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉल विषयी आपला संवाद सुरू आहे. मेसी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठली स्पर्धा म्हटली ना, हे दोघं दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्या मध्ये नाही खेळत असतील. ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. तर दोघांचा फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूण सध्याचा फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी तू योग्य, म्हणजे मेसी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेसी आणि रोनाल्डो यामध्ये कोण म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा कोण, या सगळ्या वादामध्ये हिरवींनी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला केलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार म्हणजे त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल, नंतर किंवा नंतर ऑलिम्पिक मध्ये 10 out of 10 जिम्नॅस्टिक्स मध्ये मिळवणारी नादिया कोमिन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस मध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट, नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत
1: बरोबर
2: हे सुपरस्टार. नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बहाल केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट, रोहित हे सगळे बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्यवंशी आहे, वैभव आहे. सो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली सेड, फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेसी दिस आर द ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याचे जे 2-3 दशक आहेत. मेसीची स्वप्नपूर्ती झाली आहे. मी स्वतः मेसी फॅन आहे, कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेसीनी फायनली वर्ल्ड कप जिंकला. पण मेसी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू आपले प्रत्येकाचे फेवरेट
1: असतात,
2: पण दोघेही खेळाडूंविषयी अतिव आदर आणि अतिव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेसीला लिहिलंय कौशल्य आहे त्याच्यामध्ये, ड्रिबलिंग कौशल्य आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणार आहे किंवा असे ड्रिबल करून जाणार आहे पण कोणी अडवू नाही शकत.
1: बरोबर.
2: तसंच रोनाल्डो कडे तुफान फिटनेस, इच्छाशक्ती, जिंकण्याची ईर्ष्या, हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत. आणि अपार कष्ट म्हणजे आपल्याला रोनाल्डोचं मोठेपण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार. सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे. हे आपल्याला दिसतं पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं कोहलीचं आहे की कोहली पाणीपुरी त्यांनी गेले 12 वर्ष नाही खाल्ली किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल

0: फिटनेस हा तो किती करतो ती जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता येतं, तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे. त्यामुळे मेसीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोड मध्ये असेल. पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे, ती जिंकण्याची जिद्द आहे, ती अफाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो, ना की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर.
0: थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठं करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला, म्हणजे ब्राझीलचा नेमार तो समजा ट्रेनिंगला उशिरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं, आपण वर्गाबाहेर बसवतो तसं. किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय, रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो, संघाचा भाग असतो, त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट्स आहेत, दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेसी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकीली ड्रॉजही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला असतो. त्या वर्ल्ड कप साठी रोनाल्डो मेसी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल ते असणं हे चार चार लगावणार आहे.
1: बरोबर. सर आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना, मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं, तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला तर सिनर आणि अल्कराझ आलेले आहेत, तसंच भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर त्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवूया, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: आहे नक्कीच. म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात, या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी, स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे, तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे, ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि तसंच त्याचा लिलेआ खेळ सुद्धा आहे, म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिब्लिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर डिव्हे म्हणून आहे की जो आता पीएसजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली तसं, सो त्या पीएसजीचा हा स्ट्रायकर आहे तोही अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एंड्रिक म्हणून आहे तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही दोन तीन खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील, ते आहेत जर्मन खेळाडू जमील मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेयर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे, फ्लोरियन विट्स हा 23 वर्षाचा आहे, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जातंय किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेअर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार पटके मारतो आणि तो आता फक्त 25-26 वर्षाचा आहे, म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पेले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले, सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे. आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे, म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मँचेस्टर कडनं खेळतो, क्लब कडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6 फूट 6.5 फूट, त्यामुळे तो मोठा वाटतो, पण त्याचं वय ही 24-25 आहे. आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणतात म्हणजे धडाकेबाज कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा. आणि त्या याच्यामध्ये हलांकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल. त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोरर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मँचेस्टर सिटीकडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाय म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे. तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी आपण बोलताना चर्चांमध्ये तुम्ही एक सुरेख उल्लेख केला की फुटबॉलमध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झिट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडरडॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल आणि जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधा आमचं?
0: मी म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझ्या लाईनअप आणि त्या किक ऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरचे मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे तशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आणि याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, तुझा संघ किती क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. 2034 वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत, त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्जेगोविनिया हा जो संघ आहे त्यांनी इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो स्पर्धेत आलेला आहे त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे मेंटल स्ट्रेंथ आहे इटली सारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची. आणि त्यांचा ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे, म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला स्टार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: बरोबर सर, तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगल्या खेळातल्या एक काही गोष्टींकडे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल. पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे त्या इकर कॅसिलास तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान?
0: कसं आहे आपल्याकडे म्हणजे शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, फुटबॉल मध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असं डोकावताना याची सुरुवात झाली ती दुगा बर्विटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतोय अशा पद्धतीचं ते चेंडू बरोबर एखादा डान्स करतात आणि असे लिहिले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक त्याची जी फेमस डोक्यावरती पायनी उंची किक मारतात, टाकेनी बॉल मारतात, हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनिटो. आणि त्याचा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या नादामध्ये अनेकदा ते सारतात, त्यामुळे ते थोडं आता त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आलाय. त्यांनी या जोगा बोनिटोला खरं व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे. आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेअर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात, त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोण त्रिकोणाच्या इमेजेस आखाव्या, हा यांनी पास याला द्यायचा, त्यांनी तिकडे द्यायचा, त्यांनी इथे द्यायचा असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोलणार. अशा पद्धतीचं पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते. म्हणजे फुटबॉलमध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉलमध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायांनी उजवा पाय असेल, डावा पाय असेल, फिल्डिंग करणं असेल, हे सगळं टोटल फुटबॉलमध्ये अंतर्भूत आहे.
2: श्रोते हो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, त्यातले संघ, विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 12 जून 2026. आजच्या कार्यक्रमात अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या भारतीय शेतीचे भविष्य हे मान्सूनवर अवलंबून असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मान्सूनचं आगमन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी नव्या आशा, संधी आणि नव्या हंगामाची सुरुवात असते. योग्य वेळी पडणारा पाऊस आणि योग्य पिकाची निवड आणि त्याचबरोबर शास्त्रशुद्ध नियोजन यावर आपल्या खरीप पिकाचं यश अवलंबून असतं. आणि शेतकरी बंधूंनो, सध्या 2026 हे यल निनो वर्ष सांगितलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या खरीप हंगामावर होणार. तर शेतकरी बंधूंनो, यल निनोच्या प्रभावातून आपल्याला बाहेर येण्यासाठी आपण खरीप हंगामाचं नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं, सिंचनाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला हवं याविषयीची सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंनो आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडनं आपण यल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयीची माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आता आपण सर्वजण ऐकतोय की यंदाचं हे 2026 हे वर्ष यल निनोचा प्रभाव असणार आहे हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर नेमकं यल निनो म्हणजे काय याविषयी आपण काय सांगाल?
3: अगदी चांगला प्रश्न आहे. यल निनो हा शब्द एक तो स्पॅनिश शब्द आहे. याचा अर्थ असा होतो की लहान मुलगा किंवा ख्रिस्त बालक असं होतो. याचं मुख्य कारण आहे की प्रशांत महासागर जो आपला पॅसिफिक ओशन, त्याच्या भूपृष्ठावरचं जे समुद्राचं तापमान आहे सरासरीपेक्षा जे वाढ होते, सरासरी ते 0.5 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 1 डिग्री सेल्सिअस असेल, 1.5 डिग्री सेल्सिअस असेल, पण साधारण 0.5 डिग्री सेल्सिअस पासून जशी वाढ झाली त्यावेळेस आपण एल निनोचा प्रादुर्भाव असं समजतो. आणि त्याच्या ज्या वाढीमध्ये मग त्याच्या कॅटेगरीज केलेल्या आहेत की तो वीक आहे, मॉडरेट आहे, स्ट्रॉंग आहे. आणि तेव्हा काय होतं की ज्यावेळेस प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागामध्ये समुद्राचं तापमान वाढतंय तर त्यावेळेस पश्चिमेकडला जो भाग आहे तिथं हाय प्रेशर होतो आणि त्यामुळे तिकडले जे वारे आहेत, बाष्पयुक्त वारे, हे सगळे ढग जातात कुठं पूर्वेकडे आणि पश्चिमेकडला भाग कोरडा राहतो. मग त्यामुळे पूर्वेकडल्या भागात अतिवृष्टी होते आणि पश्चिमेकडल्या भागात कमी पाऊस होतो. तर ते आज परिस्थितीमुळे आपल्याकडं ह्या यल निनो वर्षामध्ये पाण्याचं जे पावसाचं प्रमाण आहे ते कमी होतंय मोठ्या प्रमाणात. ही यल निनोची एक साधारणतः आपण जे म्हणतो की ग्लोबली अशा प्रकारे यल निनो ओळखलं जातंय.
2: अच्छा, आता थोडक्यात यल निनो म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं सर, पण हा जो यल निनोचा प्रभाव आहे तर यावर्षी कशा प्रकारची राहण्याची शक्यता आहे?
3: जसं भारतीय हवामान विभागाने 13 एप्रिल 2026 रोजी त्यांचा पहिला अंदाज मान्सूनचा जो यावर्षीचा जाहीर केला त्यामुळे असं सांगितलं होतं की साधारणतः जुलैपासून आपल्याला एल निनोचा प्रादुर्भाव राहण्याची शक्यता जास्त आहे आपल्याकडे भारतामध्ये. आणि विशेषतः जेव्हा त्यांचा सुधारित अंदाज आला 29 मे 2026 रोजी त्याच्यामध्ये असं दिसून आलं की जून पासूनच आपल्याला एल निनोचा प्रादुर्भाव व्हायला सुरू होणार. म्हणजे हा प्रादुर्भाव फक्त ह्या सीझन पुरता नसून तो पुढे चालून आपल्याला पुढच्या येणारा जो कालावधी आहे रब्बी हंगाम तो त्याच्यामध्ये सुद्धा एल निनोचा परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आणि हा इंडिकेशन आहे की ह्या अंदाजानुसार आपलं मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
2: अच्छा, आपल्या सर्वांना माहिती आहे भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आपले सर्व शेतकरी बांधव शेतीवर अवलंबून असतात आणि शेती ही पावसावर अवलंबून असते. तर या अनुषंगाने पावसाचा अंदाज यावर्षी कसा राहील बरं, कारण यल निनोचा प्रभाव आहे, या अनुषंगाने काय सांगाल?
3: जसं त्यांनी जो अंदाज वर्तवला त्या अनुषंगाने असं आहे की साधारणतः जून महिना आहे, त्या जून महिन्यामध्ये पण देखील सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु तसं पुढे जसं सीझन मध्ये पाहतो आपण, जुलै असेल ऑगस्ट असेल तिथं पण त्याची स्थिती साधारणतः मध्यम स्वरूपाची असू शकते आणि सप्टेंबर मध्ये ती मध्यम ते तीव्र स्वरूपाची असू शकते. आणि त्यामुळेच आपल्याला जो पावसाचा जो डिस्ट्रीब्युशन आहे जो एकंदरीत आपल्याला सर्वसामान्य बघितला आपण महिन्यावाईज जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्या पावसाचं डिस्ट्रीब्युशन हे जसं आपण सरासरीपेक्षा एकतर थोडं कमी असणार आहे, काही भागामध्ये थोडं अजून जास्त दाखवणार आहे. जर आपण जिल्ह्याचा विचार करायला गेला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करू आपण तर 8 जिल्ह्यामध्ये ते सर्व समान नसणार आहे, कमी अधिक असणार आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये खूप व्हेरिएशन असणार आहे. की असं आपण गृहित धरूया की काही ठिकाणी पाऊस होईल काही ठिकाणी खंड पडतील, म्हणजे वितरण जे आहे पावसाचं हे सर्व समावेश युनिफॉर्म नसणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला खंड यावर्षी असू शकतात.
2: सर आता एल निनोमुळे जे उत्पादन आहे उत्पादनावर काय परिणाम होऊ शकते?
3: आता येल्युनोमुळे उत्पन्न परिणाम होण्याचं एक कारण अजून एक सांगतो की जे येल्युनोचे प्रकार आहेत ते साधारण 4 प्रकारचे येल्युनो आहेत. आपण जसं कॅटेगरीज केलं समजा येल्युनो मागचे एक साधारण 28 वर्षाचे येल्युनो पकडले आतापर्यंत आपल्या भारतातले, त्याच्यामध्ये 12 जे वर्ष आहेत ते 28 वर्षापैकी ते असे वीक कॅटेगरी मधले येतात आणि मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचे ते 7 वर्ष येतात. जे स्ट्रॉंग म्हणतो आपण ते तसे 6 प्रकारचे आहेत आणि व्हेरी स्ट्रॉंग हे 3 मधले. त्याच्यामधला 2015 एक आपला येल्युनो होता व्हेरी स्ट्रॉंग मध्ये. आणि हे होते काय नेमकं की ह्या येल्युनो वर्षामध्ये जो उत्पन्न घट करण्यासाठी आपल्याला जे विशेष करून आपण पूर्ण भारताचं जर उत्पन्न बघितलं फूड ग्रेनचं तर त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे. आपण साधारणतः 1985 पासून सुरुवात केली तर मागच्या वर्षीपर्यंत जेवढे येल्युनो वर्ष येते मग अशी तुम्हाला सांगितलं 4 प्रकारचे वीक मॉडरेट स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग. तर असं दिसून आलेलं आहे की वीक आणि व्हेरी स्ट्रॉंग पेक्षा पण देखील आपल्याला मॉडरेट येल्युनो इयर मध्ये उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात फूड ग्रेन प्रोडक्शन मध्ये घट झाली, जवळपास 20 मेट्रिक टन एवढी पर्सेंट एवढी घट झालेली प्रोडक्शन फूड ग्रेनच्या भारताच्या आपल्या. आणि ज्यावेळेस वीक असतो किंवा व्हेरी स्ट्रॉंग असतो त्याच्यामध्ये ती रेस्ट्रिक्ट होऊन साधारणतः 40% आहे, म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी आहे साधारणतः. मग असं दिसतंय की ज्या स्ट्रॉंग मध्ये जास्त 40% आहे मॉडरेट मध्ये साधारण 20% आहे. म्हणजे ह्या दोन्ही जरी आपण बघितलं वीक मॉडरेट स्ट्रॉंग आणि व्हेरी स्ट्रॉंग तर प्रत्येक वर्षामध्ये याचं उत्पन्नाचं येणारे परिणाम हे कमी अधिक आहे, म्हणजे युनिफॉर्म नाहीये. ते कशावर डिपेंडंट आहे की तुमचं जे कशा प्रकारचा कॅटेगरी येल्युनोची. आता मागचं 2015 उदाहरण घ्यायचं झालं तर 2015 मध्ये असं जाणवतं की आपल्याला व्हेरी स्ट्रॉंग कॅटेगरीचं येल्युनो वर्ष होतं, पण काही भागामध्ये आपल्या इथं चांगलं उत्पन्न झालं. त्याचं मूळ कारण होतं की जे पावसाचं डिस्ट्रीब्युशन आहे जसं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर पाऊस झाला तर थोडा थोडा पाऊस झाला तर तो पोषक झाला आणि त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ झाली. आता दुसरं काय होतं बऱ्याच मोठे खंड पडतात, त्या खंड पडल्यामुळे तुम्हाला त्या पावसाच्या खंडाला मॅनेज करण्यासाठी ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्याने सिंचन देणं आवश्यक आहे त्या कालखंडामध्ये. आता आपले शेतकरी बांधू मूळ आपल्या भाग आहे कोरडवाहू क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात, त्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये जे सिंचनाची 1 किंवा 2 सिंचन आपण जे म्हणतो जे पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार ते जर दिलं आपण तर निश्चितपणानं त्याचा उपयोग काय होईल की ह्या खंड पडलेल्या कालखंडामध्ये आपल्याला पिकाला जीवदान देता येईल, आपलं होणार नुकसान देखील आपल्याला कमी करता येईल. आणि एकंदरीत आपला मराठवाड्याचा विचार केला आपण तर मराठवाड्यामध्ये बी आपण पाहिलं तर साधारणतः आपले कापूस असेल तर 40% उत्पादनात घट होते, सोयाबीन मध्ये देखील 20-30% घट होते आणि तुरीमध्ये देखील 20-55% घट वाढले ज्या ज्या वेळेस येल्युनो इयर आले त्या वर्षी.
2: अच्छा, येल निनोचा प्रभाव ज्या ठिकाणी कमी जास्त अधिक प्रमाण जसा पाऊस आहे त्याप्रमाणे आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. तर सर आता पुढचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की या येल निनोच्या अनुषंगाने जे खरीप हंगामाचं नियोजन आहे ते आमच्या शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने करायला हवं?
3: तुम्ही अगदी व्यवस्थित प्रश्न विचारला. नियोजन फार महत्वाचं आहे कारण आपल्याला रिस्क माहित आहे, आपल्याला येणारा धोका माहित आहे संभाव्य, तर आपल्याला काय काय खबरदारी काय घ्यायला पाहिजे. आता जसं सुरुवातीला आपण सांगितलं की यावर्षी पाऊस मन कमी आहे तर पहिलेपासून आपल्याला हे करायचं की आपल्या लागवडीसाठी जो कालखंड यावर्षी तो सर्वसामान्य नसणार आहे. याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारचे वर्गीकरण केले की ज्यावेळेस वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला म्हणजे साधारण 75-100 मिलीमीटर पाऊस झाला आणि तो जर का आपल्या ज्या लागवडीचा कालावधी 15 जून-15 जुलैचा ह्या कालखंडात झाला तर आपले जे मुख्य पिके आहेत कापूस सोयाबीन तूर ह्या पिकांना आपण व्यवस्थितपणे त्या कालखंडामध्ये लागवड करू शकतो आणि त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही लागवडीला. परंतु हा पाऊस जर का थोडा उशिरा झाला है ना मग त्यावेळेस मग आपण शिफारस करू शकतो काही आंतरपिकं आणि काही आपण रेग्युलरली हे पिकं घेणार नाही. तर आपले 3 प्रकार कोणते आहेत? सुरुवातीला मी जसं सांगितलं की जूनचा 2रा आठवडा ते जुलैचा 1रा आठवडा तर या कालखंडामध्ये आपण कापूस तूर सोयाबीन ते घेऊ शकतो. ज्वारी असेल, मूग उडीद असेल, बाजरी असेल, मका असेल किंवा आंतरपिकामध्ये तूर सोयाबीन हे देखील घेऊ शकतो. आणि पेरणीसाठी आपल्याला काय करायचं की बीबीएफची पद्धत रुंद वरंबासरी पद्धत ही अवलंबायची, जेणेकरून आपल्याला पाण्याचं मॉइश्चर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला पिकाला पुरेसं ओलीत असल्यामुळं वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. बीज प्रक्रिया करणं कम प्राप्त आहे. बीज प्रक्रिया नाही केली तर निश्चित पुढे धोके संभवतात. आणि ज्या शिफारशी केलेल्या आंतरपीक आहेत, जे आपण एक पीक घेण्यापेक्षा एक दली द्विदली जर आंतरपीक घेतलं त्यामध्ये सोयाबीन अधिक तूर असेल 4:2 किंवा आपलं कापूस अधिक तूर असेल 4:1 किंवा 8:2 ह्या आपल्याला ज्या शिफारशी आहेत विद्यापीठाने केलेल्या त्या जर आपण अवलंबल्या तर निश्चित आपला धोका कमी होतो. ही एक परिस्थिती झाली. आता दुसरी परिस्थिती काय होते की बऱ्याच ठिकाणी पाऊस हा समजलं की सगळीकडे होणार नाही, तर हे एक ठिकाणी समजा इम्प्लिमेंट झालं तर दुसऱ्या भागात जर आणखीन पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते शेवटी आला जुलैच्या इतका डिले झाला तर मग आपल्याला ह्या वेळेस काय करावं लागणार आहे. कमी कालावधीचे वाने एकतर सुरुवातीपासूनच निवडायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठले पीक घ्यायचे, सूर्यफूल, तूर, आंतरपीक असेल, तीळ, बाजरी, हे आपल्याला पिकं घ्यायचे आणि वाने निवडताना कमी कालावधीची घ्यायचे आणि त्याच्यामध्ये देखील ह्या कालखंडामध्ये जुलै पर्यंत आपल्याला जे आंतरपीक आहेत त्यात विशेषतः सोयाबीन तूर असेल, बाजरी तूर असेल, हे आंतरपीक घ्यावेत. आणि विशेष करून काय करायचं की दीर्घकालीन जे कापसाचे आपल्याला वाण आहेत ते आपण निवडायचे नाही या कालखंडामध्ये. पेरणीमध्ये बदल काय करायचा की बियाण्याचे प्रमाण वाढवावे, ओलावा टिकण्यासाठी आपल्याला बीबीएफ पद्धती वापरायची आहे, परत आपल्याला आच्छादन जे मल्चिंग म्हणतो आपण ते उपयोग करायचं की ज्याच्यामुळे मॉइश्चर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे जास्त वेळासाठी. आणि ज्यावेळेस कोरडा हंगाम असेल नंतर पुन्हा पेरणीनंतर त्यावेळेस आपलं आंतरमशागत हे करायचंय आणि सिंचनाची उपलब्धतेनुसार आपल्याला त्याचं देखील नियोजन करायचंय. आणि खत व्यवस्थापन हा फार महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस पाऊसमान कमी आहे तर त्यावेळेस जो ओलावा उपलब्ध आहे त्यानुसार आपल्याला खताचं नियोजन करायचंय. आता अजून एक कंडिशन येते, ह्या एकाच जिल्ह्यामध्ये तिन्ही कंडिशन होऊ शकते, एका तालुक्यामध्ये होऊ शकतात, जिथे हे दोन्ही महिने निघून गेले जुलैपर्यंतचे, ऑगस्ट मध्ये पाऊस पडला काही भाग, तर मग अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी काय करायचं, तर अशा वेळेस आपण एक काम करायचं की जे आपले मुख्य पीक आहेत जे आपण रेग्युलरली घेतो ते न घेता त्यावेळेस आपत्कालीन जे पीक आहेत त्यात मुख्यतः बाजरी असेल, सूर्यफूल असेल, तूर असेल, एरंडी असेल, तीळ असेल आणि आंतरपीक असेल, हे असे कॉम्बिनेशन घेतले तर ह्या कालखंडामध्ये आपलं जमीन काही खाली न राहता आपल्याला त्या कमी कालावधीसाठी सुद्धा याचं नियोजन करता येते. आणि आपल्याला कापूस आणि उशिरा सोयाबीन पिकाची जी लागवड आहे ती देखील टाळायची आणि चारा पिकाची त्यांना प्राधान्य द्यायचं आहे, कारण आपला पूर्ण चारा नसणार आहे. कारण एलिनोचा प्रभाव फक्त सीझनभर असणार आहे, पुढे त्याचा प्रभाव हा डिसेंबर पर्यंत राहणार आहे, म्हणून त्याचं देखील नियोजन करायचंय. आणि पाणी व्यवस्थापन मध्ये जसं आपल्याला मगाशी म्हटलं की ज्या शेतकरी बांधवाकडे सिंचनाची वगैरे व्यवस्था असेल है ना, त्या कालखंडामध्ये थोडंफार आपल्याला उपलब्धतेनुसार वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या आपल्याला ठिबक किंवा तुषारचा वापर करून त्याचं सिंचन देखील करायचंय आणि आच्छादनाचा वापर करायचा. आता ह्या तिन्ही गोष्टी करायला आपल्याला हवामानाचा अंदाज फार महत्वाचा आहे. वेळोवेळी आपल्या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचं पाऊसमान झालेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊसमान आहे का, या गोष्टी बघूनच आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. आणि याच्याबद्दल आपण वारंवार आपण आठवड्यात 2 दिवस शेतकरी बांधवांना काय करत असतो, कृषी हवामान सल्ला देत असतो आणि तो कृषी हवामान सल्ला आपण पाहूनच आपलं डिसिजन घ्यायचंय की आपण जर का पहिल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे, दुसऱ्या कॅटेगरी येणार, तिसऱ्या कॅटेगरी येणार, ही सगळी माहिती आपल्या कृषी हवामान सल्ला पत्रिकेमार्फत आम्ही शेतकरी बांधवापर्यंत पोहोचणार आहोत. ज्या भागात मुळीच पाऊस झालेला नाही तिथं बिलकुल घाई करायची नाही, कारण आपण पेरलं तर त्याला उगवलं पाहिजे. मग त्या अनुषंगाने आपलं यावर्षी टाइमली नियोजन फार महत्वाचं आहे.
2: अच्छा, म्हणजे थोडक्यात काय तर कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन येणाऱ्या वाणांची आपल्याला निवड करायची आहे, आंतरपिकाचं महत्व सर्वांनी जाणून आंतरपिके आपण घ्यायला हवं, त्याचप्रमाणे चारा पिकाचं सुद्धा नियोजन आपल्या पशुधनासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी करायला हवं. तर अशा पद्धतीनं जर आपण पीक नियोजन केलं तर नक्कीच एल निनोचा प्रभाव जरी असला तरी आपण कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन नक्कीच काढू शकू.
3: निश्चित आपण ज्या एल निनोवर मात करू शकू काही अंशी का होईना, आणि हे येणारं संकट आहे कसं सौम्य होईल या दृष्टिकोनातून आपण हे उपयोजनाने त्याच्यावर पुढे जाणार आहोत.
2: नक्कीच सर. सर आता ही पावसाची जी तोट आहे ती कशा प्रकारे राहील आणि त्यावर आपल्याला उपाययोजना कोणत्या करता येईल,
3: हे फार महत्वाचा प्रश्न मॅडम. की जसं आपल्याला एल निनो म्हटलं की एक साधारण लक्षात येतं की पाऊसमान कमी आहे. आता नेमका पाऊसमान कसा कमी आहे, तर आम्ही काय केलं त्यासाठी एक अभ्यास केला आपल्या 8 जिल्ह्याचा. तर साधारणतः सर्वसामान्य जो पाऊस पडतो आपला एल निनो वर्षामध्ये पाऊस पडतो आणि सर्वसामान्य वर्षामध्ये पाऊस पडतो, तर असं पाहिलं तर काय होतं की जून महिन्यामध्ये साधारणतः आपले धाराशिव, लातूर आणि नांदेड, त्याचबरोबर जालना हे जे चार जिल्हे आहेत ह्या चार जिल्ह्यामध्ये साधारणतः तूट दिसून येते आपल्याला आणि नंतरच्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये एवढी फार तूट दिसून येत नाही. त्याचाच अर्थ असा आहे की पाऊसमान जरी लेट झालं तर कधी कधी काय व्हायला की तो सरासरीचा क्रॉस करतो जून मध्येच. म्हणजे पावसाचं डिस्ट्रीब्युशन आपलं असं धरता येत नाही की दुसऱ्या आठवड्यात येईल तिसऱ्या आठवड्यात येईल. काही काही वेळेस असं झालं वर्षामध्ये की एकाच समजा त्या आठवड्याभरामध्ये त्या सरासरीला क्रॉस केलेलं आहे, सरासरी एवढा पाऊस झाला आहे. मग हे तुम्हाला पहिलं जे नियोजन आहे पेरणीचं हे पुढे मागं होऊ शकते लोकेशननुसार प्रत्येक जिल्ह्याच्या. तसं जुलैमध्ये पाहिलं आपण तर जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त तूट येते 30% त्याखालोखाल आहे. बीडमध्ये 12% नंतर 10% धाराशिवमध्ये आहे. अशाच प्रकारचे कमी अधिक प्रमाणे 10% खाली बाकीच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि नंतर जर ऑगस्टचा विचार केला परत त्याच्यामध्ये साधारणतः धाराशिवमध्ये 30% 25% नांदेडमध्ये 10% हिंगोलीमध्ये आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये थोडीफार आहे. आणि सगळ्यात जास्त तूट बघितली सप्टेंबर महिन्यात तर ती 50% जाते नांदेड जिल्ह्यात. दुसऱ्या नंबरवर आहे आपला लातूर जिल्हा, तो 25% 20% हिंगोली जिल्हा आणि बाकीच्या मध्ये 10-15% मध्ये. तर हे आपण जर पावसाची तूट हे आकडे जरी बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगर जे आपलं पूर्ण मराठवाडा बघितलं आपण तर मराठवाड्यामध्ये साधारणतः 17% तूट असते पावसाची या सीझन मध्ये. आणि महिन्यावाईज बघितली तर ती महिन्यावाईज जुलैमध्ये 7%, 9% ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये 17%. तर ही अशी जर तूट बघितली तर आपल्याला आकडेवर असं दिसतंय की पावसाचं असमान वितरण आहे आणि ते असमान वितरण काय करते तुमचे सगळ्या गोष्टीचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग आपल्याला पुरेसं फेल करते. म्हणून तुम्हाला हवामान अंदाजानुसार आतापासूनच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त तूट आहे त्या जिल्ह्यामध्ये व्यवस्थित नियोजन करणे, ज्या ठिकाणी कमी तूट आहे त्या ठिकाणी आपल्याला हे असं प्लॅनिंग करायला सोपं जातं की इथे कॉन्सन्ट्रेशन कमी द्यायचंय, कुठं जास्त आहे 1-2-3 नंबर असे जे आपण बघितले मग अशी त्यानुसार आपल्याला मायक्रो लेवलवर प्रत्येक जिल्ह्याचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे आणि ते करण्यासाठी हवामानाचे अंदाज हे फार उपयुक्त आहेत.
2: सर आता या वर्षी जो एलनिनोचा प्रभाव आहे तर यातून आपल्या शेतकरी बांधवांना बाहेर येण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात जेणेकरून त्यांचा खरीप हंगाम हा व्यवस्थित सोयीस्कर पार पडेल.
3: बरोबर आहे, मी मगाशी तुम्हाला ते 3 सूत्र सांगितले लागवडीचे. आता होते काय नेमकं, आपल्याला लागवड झाली, आपल्याला लागवड झाल्यानंतर एलनिनो वर्षामध्ये विशेष करून काय होतंय की तुम्हाला एकतर पाण्याचं दुर्लभ आहे. मगाशी आपण चर्चा केली कमी कालावधीचे वाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये पाण्याला ताण सहन करणारे वाणे घ्यायचे. बरोबर आपल्याला लागवड करताना बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया केल्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला काय खबरदारी घ्यायची की जे पीक आहे पिकामध्ये आपल्याला रुंद अवलंबासरी पद्धत अवलंबायची. आंतर पीक आहेत काही ठिकाणी ते घेणं क्रम प्राप्त आहेत, त्याच्यामुळे काय होते की तुमची जोखीम कमी होते, अतिरिक्त उत्पन्न होते आणि विशेष करून आपल्याला आंतर मशागतीची कामं करणे आवश्यक आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला हवामान अंदाज कोरडा येईल आपल्याला तर त्या त्या वेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं की कोळपणी करून जमिनीला भेगा होणार नाही त्याची खबरदारी घ्यायची. जमिनीत ओलावा कसा टिकून राहील याच्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे. आणि सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन असते तणाचं. जर तण वाढलं तर एक तर पाणी कमी आहे, त्यामध्ये सगळं न्यूट्रिएंट आणि पाणी ते घेऊन घेतले तर आपल्या मुख्य पिकाला मिळणार नाही. तणाचं नियंत्रण ह्या आपल्याला ज्यावेळेस आपण कोळपणी करतो त्यावेळेस होणार आहे. आणि तणाचं नियोजन आपल्याला सुरुवातीपासूनच करणं आवश्यक आहे. आणि जे सुरुवातीचे 30-45 दिवस आहेत हे सगळ्यात महत्वाचे असतात कुठल्याही पिकामध्ये. जर सोयाबीनचा विचार केला त्याच्यामध्ये देखील आपल्याला साधारणतः 30-40 दिवसामध्ये आपल्याला तण रियत आपल्याला ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कीड रोग व्यवस्थापन यावर का महत्वाचं आहे कारण ह्या कालखंडामध्ये आपल्याला खंड पडले की तापमानात वाढ होते. तापमानात वाढ झाली तर काय होते की त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी जे वेगवेगळ्या प्रकारचे कीड रोगाचं प्रादुर्भाव वाढतो जे रेग्युलर असते त्यापेक्षा. आणि या तापमान वाढीमध्ये त्यांची लाईफ सायकल संपते त्यामुळे जास्त काळ हे कीड रोग राहू शकते. सोयाबीन मध्ये बघायचं असेल तर खोडमाशी असेल, चक्री भुंगा आहे, पिवळा मोजॅक आहे, हे असतील. मग याच्यासाठी आपल्याला फेरोमोन ट्रॅप वगैरे वापरायचे किंवा आपल्याला निंबूळ अर्क वापरायचा आणि विशेष करून पक्षी थांबे लावायचे टिया करायचे जे आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटच IPM जे पॅकेज आहे ते वापरायचं. कमी खर्चामध्ये कशा प्रकारे आपल्याला याचं नियोजन करण्याचा उपयोग होईल याचं बघायचंय. कारण जसं सोयाबीन असेल तसंच कॉटन आहे, कॉटन मध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मग हे सगळं मॅनेजमेंट करायला आपला खर्च कमी करण्यासाठी जे पण आपल्याला आयपीएम पॅकेज असे आपण आयदर तुम्ही जसे हे करा चिकट सापळे म्हणा फेरोमोन ट्रॅप म्हणा कारण ते काय होईल की त्याच्यामुळे आपल्याला बराचसा फवारणीचा खर्च वाचेल आणि आपल्याला पीकमध्ये कीड आणि रोगाचे नियंत्रण करता येईल आणि विशेष महत्वाचं काही भागामध्ये आपल्याला पाण्याची उपलब्ध आहे मग अशा शेतकऱ्यांना आपण सांगू की कुठल्या कालखंडामध्ये आपल्या इकडे खंड पडणार मोठाले आणि पिकाची जी वाढीची अवस्था आहे जी संवेदन अवस्था म्हणतो आपण जर सोयाबीनचं घेतलं तर आपल्याला साधारणतः त्याच्यामध्ये जे फूल लागणारी अवस्था आहे शेंगा भरण्याची अवस्था आहे किंवा शेंगा लागल्यानंतर काय होतंय की त्या कालखंडामध्ये किंवा फूल लागणाऱ्या खंडामध्ये मोठे खंड पडले तर त्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. आता सिंचन आहे अवेलेबल पण शेतकरी बांधव काय विचार करतो नाही आता समजा ढग दिसायला लागले पाऊस येतो पण जर आपलं हवामान अंदाजामध्ये सांगितलेले पाऊस येणार नाही पुढच्या 5 दिवसामध्ये किंवा त्याच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये तर मग आपण सांगू की बाबा कुठल्या तालुक्यामध्ये पाऊस येणार नाही कुठल्या भागात पाऊस नाही मग त्या अनुषंगाने असलेलं सिंचनाचं आपण तिथे व्यवस्थित नियोजन केलं ठिबकच्या माध्यमातून किंवा आपल्या ड्रिपच्या माध्यमातून तर निश्चित आपल्याला जे नुकसान आहे ते टाळता येईल ही उपाययोजना एक फार महत्वाची आहे. शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बाबा ज्या ज्या वेळेस खंड असेल आपला अंदाज तो तसा रेग्युलरली दर आठवड्यातून 2 वेळेस येतो त्यामुळे तुम्हाला हवामान अंदाजाशी एकरूप राहून हे लक्ष द्यायचंय आपल्याला कुठे जोखीम आहे का आपल्या भागामध्ये आणि त्या जोखीमनुसार आपण काय उपाययोजना सुचवल्या त्या उपाययोजना आपल्याला करणं आवश्यक आहे.
2: नक्कीच सर. आता मागील काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा यलनिनोचा प्रभाव आला तेव्हा पिकांचं नुकसान कशा पद्धतीनं झालं आणि त्यावर आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या होत्या?
3: जसे एलनो वर्ष होते जसे वीक आहेत मॉडरेट आहेत किंवा स्ट्रॉंग आहेत तर त्या त्या वर्षामध्ये आता कापसाचं उदाहरण घेतलं तर साधारणतः कापसामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वीक मॉडरेट आणि स्ट्रॉंग मध्ये बघितलं तर त्याचा आलेख चढता आहे त्याच्यामुळे नुकसान होते. आता नुकसान कमी करण्यासाठी काय केलेलं आहे 2015 जर उदाहरण घेतलं परत अजून सगळ्यात स्ट्रॉंग एलनो इयर होता मागच्या 10 वर्ष 11 वर्षातला तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की ज्या भागामध्ये पाऊसमान झाले व्यवस्थित तिथं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी पडलं तिथं उत्पन्नात घट झालं. मग त्याच्यातून एक झालं की ज्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबा आपल्या भागात पाऊस पडणार नाही त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी उपाययोजना केल्या आपण जे आतापर्यंत डिस्कस केले याच्यापैकीच ह्याच उपाययोजना आहेत आपल्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये आणि त्याच्यामधून त्या उपाययोजनामध्ये सिंचनाचं एक ते फार महत्वाचं आणि आपण यावर्षी सुरुवातीपासूनच सांगतोय की आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्या पेरणीपूर्वीच जे जलसंधारणाची कामे असतील किंवा आपल्या जे वेगवेगळे पिकं आहेत त्या पिकामध्ये जे वाण आपण निवडणं असेल किंवा वाण निवडल्यानंतर पिकाची लागवडीची पद्धत कुठली असेल म्हणजे आपण काय केलेलं महिनाभरापासून या गोष्टीचा सर्व शेतकरी बांधवापर्यंत आपण गेलेलो आहेत की अशी परिस्थिती येणार आहेत आणि परिस्थिती आली तर हे आपले 6-7 गोष्टी आहेत की ह्या तुम्हाला प्रामुख्याने करणं आवश्यक आहेत. ह्या सर्व गोष्टी केल्यात तर आपण निश्चितपणे याच्यातून बाहेर येऊ शकतो आणि आपण जसा सीझन सुरू होईल पावसाचं आगमन होईल पेरणी योग्य पाऊस झाला पावसाच्या आगमनाच्या अनुसार जे आपण म्हणलं की 3 इंच ते 4 इंच पाऊस झाला म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर झाला केली तर ते सगळ्यात मोठं आपल्याला चॅलेंज आहे की आपला पाऊस झाला नंतर आपण केली तर आपले लॉसेस एकदम 100% तिथे कमी होतील. जर का कमी पाऊस झाला आणि पेरणी केली तर मग निश्चितपणे आपल्या फेल्युअरचे चान्सेस किंवा रिस्कचे चान्सेस जास्त आहेत आणि नंतरच्या ज्या पुढच्या अवस्था पिकाच्या वाढीच्या त्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण आपल्या ह्या कृषी हवामान सल्ल्याच्या माध्यमातून आणि विशेष करून यावर्षी जे महाराष्ट्र शास्त्राचं जे महाविस्तार ॲप आहे पोखरानी जे बनवलेले 4 विद्यापीठातले जे आमचे कृषी हवामान तज्ज्ञ त्यांच्या मदतीने बनवलेले तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आहे म्हणजे क्रॉप वेदर कॅलेंडर असेल पिकाच्या वाढीनुसार आपण कुठे जोखीम असणार आहे कुठे कीड रोग येणार आहे याची आगाऊची माहिती मिळण्यासाठीची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ती जर का आपण शेतकरी बांधवांनी ते महाविस्तार ॲप जरी वापरलं आणि किंवा आमचा सल्ला जो आहे आपण तो व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या माध्यम असेल किंवा न्यूज पेपरचे आपले वर्तमानपत्र याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो तर यावेळेस थोडक्यात सांगेल मी की तुम्हाला सगळं नियोजन हवामान अंदाजानुसार करायचं आणि टाइमली त्याच्यावर ऍक्शन घ्यायची. जर तो टाइम चुकला तर निश्चितपणे आपले रिस्क वाढणार आहे.
2: सर आता कसं एल निनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये खंड पडणार आहे हे तर तुम्ही सांगितलेलं आहे. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होईल ना?
3: ते बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः आपलं तापमानात वाढ होते कारण खंड पडला तर कापसाचं उदाहरण घेतलं तर आपलं रस शोषण करणारे किडीचं प्रमाण वाढू शकते. मग तसंच सोयाबीन मध्ये असेल खोड किडी असेल खोड माशी असेल त्याचबरोबर आपलं मोझॅकचं जे पांढरी माशी आहे याचा प्रादुर्भाव वाढतोय. तर याचं काय होतं की पिकांमधले जे कीड आहेत आणि रोग असतील त्याच्या तापमान वाढीमुळे त्याची जी लाईफ सायकल आहे ती लवकर बनते, दिवस कमी घेते, त्याच्यामुळे काय होतं की याचा प्रभाव सुद्धा वाढतो. आणि बऱ्याच अंश असं झालेलं आहे की आमच्या कीटकशास्त्राच्या विभागाच्या शास्त्रज्ञाचं मत आहे की ह्या वाढत्या तापमानामध्ये ज्यावेळेस आपण पेस्टिसाइड वापरतो त्याच्यामध्ये रेझिस्टन्स येतो कंटिन्युअस फॉरन्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आयपीएमचे पॅकेजेस सुद्धा आपल्याला वापरणं सुरुवातीपासून कम प्राप्त आवश्यक आहे की ज्यामुळे आपण त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करू शकू. आणि आवश्यक ते आपण जे औषधं आहेत ती औषधं कशी इफेक्टिव्ह आहेत ते आपल्या कृषी सल्ल्याच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. पण विशेष खबरदारी आवश्यक आहे, फक्त पाऊस कमी असल्याने पावसामुळे नुकसान होणार नाही तर कीड रोगाचं प्रादुर्भाव सुद्धा वाढणार आहे. म्हणजे मुळात आपल्या पिकाला हेल्दी ठेवणं महत्वाचं आहे, सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणं आहे की ज्याच्यामुळे त्याच्यात ताकद राहील आणि त्याच्यावर किती किडीने रोगाने प्रादुर्भाव केला त्याचा काही परिणाम न झाला पाहिजे. जसं माणसाला आपण माणूस वीक झाल्यावर कसं होतं की बऱ्याच रोगाने ग्रस्त होतो मग त्याच्यासाठी त्याला ताकद लागते, तशाच प्रकारचे आपल्याला नियोजन करायचं की आपल्या पिकाला सुद्धा ताकद देणं सुरुवातीपासून आवश्यक आहे आणि जेणेकरून बाबा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाढेल आणि त्याला त्या येणाऱ्या धोक्यापासून त्याचं संरक्षण होईल.
2: नक्कीच सर, आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना एक दिलासा म्हणून या मुलाखतीच्या माध्यमातून कोणता संदेश द्याल?
3: मी परत एकदा शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण ह्या एलनिनो सदृश जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जो हवामान आधारित पीक नियोजन आहे हे कटाक्षाने करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये अगदी लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण काय केलेलं आहे की आपल्या कृषी हवामान सल्ल्याच्या माध्यमातून किंवा तुम्ही महाविस्तार ऍप मधून जरी बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार आहे. आणि जर का तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या क्वेरी असतील, तुमचं काही असमाधान होत नसेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता. महाविस्तार ॲपमध्ये आपण त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे, तिथं तुमचा एक छोटा व्हिडिओ सुद्धा बनवू शकता, तुम्ही तो पाठवू शकता तर त्याचं लगेच तुमचं समाधान शंकेचं होण्यासाठी तिथं मदत होणार आहे. आणि तुम्हाला जर आमच्याशी कम्युनिकेशन करायचं असेल तर मी माझा नंबर देतो इथं, माझा नंबर आहे 94095 48 202. अशा अशी करतो की ह्या जो हंगाम आहे यावर आपण निश्चितपणाने व्यवस्थितपणाने सर्वांनी मिळून उपाययोजना करून आपण याच्यावर मात करू शकतो, फक्त टाइमली याचं मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे.
2: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एल निनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला खरीप पिकाचं कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव आपल्याला करायला हवं, त्यामध्ये बीज प्रक्रिया असेल, कमी कालावधीचे वाण असतील, त्याचप्रमाणे योग्य पद्धतीनं खत आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं असेल, आंतरपीक घेणं असेल आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी जे महाविस्तार ॲपमधून किंवा कृषी सल्ल्यामार्फत जेही तज्ज्ञ मंडळी आपल्यापर्यंत पोहोचवतात वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेणं हे गरजेचं आहे, याविषयीची सविस्तर अशी माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून दिली आणि नक्कीच या मुलाखतीचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल यात काही शंका नाही. सर, दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
3: नमस्कार.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ऐकूया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये वांगी, मिरची आणि टॉमॅटो लागवड पद्धती याविषयी माहिती ऐकाल. तसंच संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेविषयी वैशाली भापसे यांची मुलाखत, तसंच A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मुलाखत आपण ऐकाल. बरं, ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉ TV सोमनाथन यांनी आज नीट फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येओल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेले दोन दिवस झालेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचार विनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहर ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं दोन कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं, असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
2: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
1: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. 19 MIFF अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय

0: उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात युवराज नारायण तिरपुडे आणि सहकारी यांच्या आवाजात ऐकूया डहाका.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात युवराज नारायण तुरपुडे आणि सहकारी यांच्या आवाजात डहाका आपण ऐकलात. रात्रीचे 8:30 वाजलेत. ऐकूया भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला अपर्णा मयेकर यांच्या स्वरात हेमंत अवळसकर यांची रचना,

0: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात पद्मा लोकूर यांची रचना.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
3: याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. त्यानंतर 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हिंदोल पेंडसे यांचं ख्याल गायन राग केदार. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे, बोल आहेत जुगनवा चमकी. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे, बोल आहेत कान्हारे नंद नंद. त्यांना तबला साथ आहे अजिंक्य गलांडे यांची आणि संवादिनी साथ आहे श्रीकांत पिसे यांची. तर ऐकूया हिंदोल पेंडसे यांचं ख्याल गायन राग केदार.

त्यांचं ख्याल गायला पण ऐकलं, राग होता केदार, त्यांना तबला साथ होती अजिंक्य गलांडे यांची आणि संवादिनी साथ केली होती श्रीकांत पिसे यांनी. नादब्रह्ममध्ये यानंतर ऐकूया उत्तरा चौसाळकर यांचं गायन, राग रागेश्री, विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे, बोल आहेत जो गुणी गुणन की चर्चा करे, नृत्यबंदिश तीन तालात निबद्ध आहे, बोल आहेत गुरुबिन ज्ञान कहां से पाऊ. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी, संवादिनी साथ आहे सुधांशु गारपुरे यांची. ऐकूया उत्तरा चौसाळकर यांचं गायन, राग रागेश्री.

0: श्रोते हो, नादब्रह्म कार्यक्रमात आताच आपण ऐकलं उत्तरा चौसळकर यांचं गायन, राग रागेश्री, त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी आणि हार्मोनियमवर साथ केली होती सुधांशु घारपुरे यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:57 होत आहेत. ठीक 11 ऐकूया हिंदी समाचार आणि 11:05 ऐकूया इंग्रजी समाचार. तत्पूर्वी काही संदेश.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
2: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक

0: योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
1: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं अरुण कुमार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि पिछले 12 वर्षों में सरकार ने महिलाओं के नेतृत्व वाले विकास को आगे बढ़ाने के लिए काम किया है. सोशल मीडिया पोस्ट में आज श्री मोदी ने कहा कि ड्रोन टेक्नोलॉजी जैसे उभरते क्षेत्रों में महिलाओं की बढ़ती भागीदारी से अवसरों के नए रास्ते खुल रहे हैं. उन्होंने कहा कि वित्तीय समावेशन और उद्यमिता से लेकर शिक्षा, स्वास्थ्य देखभाल